ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

आज 9 मे, आज जन्मदिवस आहे जतीन कदम यांचा. जतीनजींचा आज 41वा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आप्तांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांची नावं श्रीमती राजकुमारी कदम, सौ गायत्री जतीन कदम, चिरंजीव आर्या जतीन कदम, अशा समस्त कदम परिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे चक्रदेव आणि पेंढारकर परिवारांनीसुद्धा जतीनजींना 41व्या जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. जतीनजी, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आता ऐकूया जतीन कदम यांच्या 41व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. आज कालाष्टमी आहे. महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिन आहे. आज आध्यात्मिक दिन विशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सृष्टीच्या उत्पत्ती आणि विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचं नेहमीच कुतूहल असतं. जगातल्या अनेक शास्त्रांमध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत. कोणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जातं, तर कोणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेने अवघी पृथ्वी जळून जाते. कोणी यालाच कल्पांत असं म्हणतात. त्यांच्या मते या दिवशी सर्वांचा निवाडा केला जातो, तर काही जण नित्य प्रलय आणि नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती ही अनादि आहे. प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असतं, परंतु ती कधीही नष्ट झालेली नाही. भारतीय धर्मग्रंथांच्या मते मनूने प्रलय पाहिला होता. त्याच्यासह 11 ऋषींनी एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते आणि तिथे प्रलय ओसरेपर्यंत ते राहिले होते, असं त्या धर्मग्रंथात म्हटलंय. श्रीकृष्णांचे उपदेश आणि त्यांच्या जीवनसंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतामध्ये मृकंडू मुनींचे पुत्र मार्कंडेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचं वर्णन दिलेलं आहे. ते हिमालयाच्या उत्तरेला पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते. भागवताच्या 12 स्कंधातल्या 8 आणि 9 अध्यायात शौनकादी ऋषींनी सूतजींना विचारलं की मार्कंडेय मुनींनी महाप्रलयामध्ये वडाच्या एका पानावर बालमुकुंदाचं दर्शन घेतलं होतं असं म्हटलं जातं, पण ते तर आमच्याच वंशातलं.

होते आणि आमच्यापेक्षा काही वर्षच आधी ते होऊन गेलेले आहेत. त्यांच्या जन्मानंतर ना प्रलय झाला आणि ना सृष्टी बुडाली आहे. सर्व काही यथास्थित आहे. मग त्यांनी कोणता प्रलय पाहिला? त्यावर सूतजींनी सांगितलं, मार्कंडेय मुनींच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन नरनारायणाने त्यांना दर्शन दिलं. तेव्हा मार्कंडेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ती माया मी पाहू इच्छितो की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत योनींमध्ये भ्रमण करीत राहतो. भगवंताने ते कबूल केलं आणि एक दिवस जेव्हा मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमात भगवत चिंतनात तन्मय झालेले होते तेव्हा त्यांना दिसलं की चारी बाजूंनी समुद्र उफाळत होता, त्यात मोठ्या मगरी दिसत होत्या. स्वतः मार्कंडेय त्या क्रोधित मगरींच्या कचाट्यात सापडले होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, स्वर्ग, ज्योतिष मंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेलं. इतक्यात मार्कंडेय मुनींना एक वडाचं झाड आणि त्याच्या पानावर बालमुकुंदाचं दर्शन झालं. नंतर त्याच्या श्वासाबरोबर मार्कंडेय मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम आणि सूर्यमंडलासहित सृष्टी सजीव झालेली त्यांना तिथे दिसली. त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशूच्या उदरातून बाहेर आले आणि त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कंडेय मुनींनी स्वतःला आश्रमात आसनावर बसलेल्या अवस्थेत पाहिलं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 9 मे. शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐषारामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचं काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला, दोघेही मेल्याचं सुतक सारखंच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच होतं. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो, ढोंग बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरलं नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे. ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, देवा, तू मला ज्ञान दिलंस हे खरं, पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात, इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल तर त्या नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात रहा. राम कृपा करील हा भरवसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 7:15 आणि 7:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वरजवळ कोटीकूप नावाचं एक तीर्थक्षेत्र जे होतं, त्या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला येणारी मंडळी स्नानासाठी आवर्जून जात, कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र होतं। ह्या तीर्थक्षेत्रावर जे पुजारी होते ते भरपूर द्रव्य घेतल्याशिवाय कुणालाही स्नान करून देत नव्हते, त्यामुळे गरीब यात्रेकरू ह्या पवित्र स्नानापासून वंचित राहत। स्वामी समर्थांना हे अंतर्ज्ञानाने लक्षात आल्यावर स्वामी स्वतः कोटीकूप तीर्थक्षेत्रावर गेले। आंघोळीसाठी पाण्यात उतरणार इतक्यात पुजारी धावत आले आणि त्यांनी द्रव्य मागितलं, तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तर सर्वत्र संचार करणारे संन्यासी, आमच्याकडून कुठून द्रव्य असणार, मात्र मला इथे स्नान करायचं आहे। तेव्हा हे पुजारी त्यांचं काही ऐकेनात। पुजारी म्हणाले की आम्हाला जे दक्षिणा देतात त्यांनाच आम्ही स्नानाची परवानगी देतो, कोरडं तत्वज्ञान या स्थानावर उपयोगी पडणार नाही। स्वामी समर्थ त्या पुजाऱ्यांना एवढंच म्हणाले, त्या तीर्थक्षेत्रावर द्रव्य लागणार असेल तर मी येथे स्नान करणार नाही, या स्थानावर कुणी स्नान करणार नाही, कारण इथलं पावित्र्य संपलं आहे। एवढं म्हणून स्वामी तिथून निघून गेले। पुजाऱ्यांचे हे लक्षात आलं नाही की आपण दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचा अपमान केला आहे। स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली, पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले। कुणीही यात्रेकरू कोटीकूप तीर्थक्षेत्राकडे फिरकेना आणि पुजाऱ्यांना मिळणारं द्रव्य त्या क्षणी बंद झालं। पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आलं की आपण स्वामींचा अपमान केला आहे। त्यांनी खरं तर पाण्यातली दुर्गंधी संपावी आणि किडे नष्ट व्हावेत म्हणून खूप प्रयत्न केले। ते म्हणू लागले, श्रमुनी थकले निरुपाय, म्हणती कोपले ते यतिवर्य, या गोष्टीचं करावे तरी काय, तळमळवनी हाय करीती। स्वामींची क्षमा मागावी म्हणून त्यांनी स्वामींचा खूप शोध घेतला, परंतु स्वामींची भेट झालीच नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पैशाची हाव माणसाचं आयुष्य अक्षरशः नासवून टाकते। विशेषतः देवस्थानावर जर पैशाचा बाजार मांडला गेला तर कधीतरी त्याचा सोक्षमोक्ष लागतोच। स्वामींना ह्या वृत्ती जिथे जिथे आढळल्या त्या त्यांनी नष्ट केल्या। स्वामींपाशी जे सामर्थ्य होतं त्याचा वापर करून स्वामींनी तीर्थक्षेत्रावरची ही दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली। कोटीकूप तीर्थक्षेत्रावर पुजाऱ्यांनी भक्तांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा ही दुष्टवृत्ती नष्ट होण्यासाठी स्वामी समर्थांनी प्रथम ह्या तीर्थातल्या पाण्याला दुर्गंधी आणली, त्यामुळे यात्रेकरूच तिकडे फिरकेनासे झाले। पुजाऱ्यांचं उत्पन्न बंद झालं तेव्हा त्यांचे डोळे उघडले। स्वामी सामर्थ्याची चुणूक त्यांनी स्वतः अनुभवली म्हणून त्यांनी स्वामींचा शोध घ्यायला सुरुवात केली।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून

0: जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण मूळ संस्कृतावरून मराठीत संक्षिप्त अनुवाद. प्रथम खंड. सर्व तंत्र स्वतंत्र भगवान वेदव्यासांनी ग्रंथारंभी परब्रह्मस्वरूप सर्वसिद्धी प्रदायक बुद्धी प्रकाशक नरकुंजर रूप श्री गणेशाला वंदन करून मंगलाचरण केलं आहे. नंतर विष्णू, शंकर, सूर्य, शक्ती यांना तसंच नरनारायणादिक देव, महर्षी, महात्मे यांना पुराण ज्ञानाच्या सिद्धीसाठी शरण जाऊन या पुराण कथनाला प्रारंभ केला आहे. पूर्वीच्या कल्पात शौनकादी मुनी नैमिष नावाच्या अरण्यात कलिदोषनाशक पुराण ऐकण्यासाठी जमले होते. ऋषीमुनींच्या दर्शनासाठी लोमहर्षण नावाचा सूत तिथे आला. त्याचं स्वागत करून शौनक म्हणाला, कलीच्या पापी स्वरूपाला भ्यालेल्या आम्हा सर्वांना तू पुराण सांग. व्यासांनी कथन केलेलं सर्व पुराणोपपुराणादी मी तुम्हाला सांगेन असं सुताने शौनकाला अभिवचन देताच सर्वांना आनंद झाला. तेव्हा शौनकांनी पुन्हा विचारलं, ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचं श्रेष्ठत्व सांगितलं असल्याने बुद्धीचा निश्चय होत नाही, तरी सर्वमान्य जे असेल ते तू आम्हाला सांग. यज्ञाचा विध्वंस झाल्याने शोकयुक्त झालेल्या दक्षाला मुद्गल ऋषींनी सर्वमान्य असा जो विघ्नराजाच्या स्मरणाचा उपाय सांगितला त्याचाच वृत्तांत सूत सांगू लागला. शंकरांच्या दर्शनासाठी कैलासावर सर्व देव गंधर्वादी आले. त्यावेळी प्रजापती श्रेष्ठ दक्षाचा शंकराकडून अपमान झाला, त्यामुळे शंकरांची त्याने निंदा केली. त्यावरून त्याचा व नंदीचा विवाद झाला. पुढे नारदाच्या सांगण्यावरून दक्षाने बृहस्पतीसव नावाचा यज्ञ केला. त्यात दक्षाने शंकरांना निमंत्रण दिले नाही, त्यामुळे शंकराशिवाय यज्ञ पाहून दधीची ऋषींनी शंकर द्वेषामुळे यज्ञनाश होईल असा शाप दिला. तसंच इतरांनाही शाप दिले. इकडे कलहप्रिय नारदांनी कैलासाला जाऊन सतीला ही यज्ञ वार्ता कथन केली. तेव्हा शंकर जाऊ नको म्हणत असता सती वडिलांच्या घरी गेली, पण शंकरांना दूषण देणाऱ्या दक्षाच्या समोर तिने यज्ञकुंडात देहत्याग केला. नारदांनी सतीच्या आत्मदहनाचा वृत्तांत कथन केल्यावर संतप्त झालेल्या शंकरांना दुःख झालं. या विघ्नाचं मूळ विघ्नराजाच्या स्मरणाचा अभाव हे आहे असं जाणून शंकरांनी गजाननाचं स्मरण केलं. तेव्हा सिद्धिबुद्धीसह गजाननाने दर्शन देऊन सती हिमालय कन्या होईल, त्या पार्वतीला तू वरशील, तुझी इच्छा पूर्ण होईल इत्यादी आशीर्वाद दिला. लगेच निघालेल्या शंकरांनी यज्ञ विध्वंस करून दक्षाचं मस्तक कापून कुंडात टाकलं. तेव्हा सर्वांनी स्तुती केल्यामुळे शंकरांनी बोकडाचं मुख लावून दक्षाला जिवंत केलं. दक्षाने शंकराची स्तुती केली. स्तुतीने संतुष्ट झालेल्या शंकरांनी तू सर्वमान्य होशील असा वर दिला. मुद्गल ऋषींनी शिवपार्वती संवादातून प्रकट झालेल्या गणेश महात्म्याचं वर्णन करण्यास प्रारंभ केला. जगच्चालक असा आपला पती गणेशाचं ध्यान करतो हे ऐकून गणेश महात्म्य विस्ताराने सांगा अशी शंकरांना पार्वतीने विनंती केली. पार्वतीच्या विनंतीवरून ब्रह्ममायेचं स्वरूप सांगून स्वेच्छेने निर्माण झालेल्या परंतु सृष्टी निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या प्रकृती पुरुषांना त्यांनी तप केल्याने प्रसन्न होऊन गणेशाने वर दिल्याचे शंकरांनी सांगितले. त्या आज्ञेप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांनी सृष्टी रचनेस आरंभ केला. प्रकृती पुरुषांनी गणेशकृपेने सृष्टी रचण्यास प्रारंभ करून सत्वादी शब्दादी तत्व निर्माण केली. देवदेवता निर्मिल्या. तेव्हा निर्माण झालेल्या सर्वांनी गणेशाची स्तुती केली. गणेशाने सर्वांना सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य दिल्यावर सृष्टीची रचना सुरू झाली. त्यामध्ये सर्वांचं महाकारण असलेल्या गुणेशाने मायामुग्ध झाल्याने तपस्या केली. तेव्हा प्रकट झालेल्या गजाननाची त्याने स्तुती केली आणि भक्ती निर्विघ्नता व आपत्काळी दर्शन मागितले. गणेशाने सर्वप्रथम आपल्या निश्वासातून वेद प्रकट केले. वेदांनी त्याची स्तुती केल्यावर पंचमहाभूते आणि त्यांच्या तीन अवस्था अशी अष्टधा प्रकृती निर्माण करून अनंत ब्रह्मांडाचा विस्तार केला. पार्वतीच्या प्रश्नानुसार शंकरांनी विराट स्वरूपाचं वर्णन केलं आणि विराट रूपाने केलेली गणेशाची स्तुती सांगून सर्वसिद्धी प्राप्त होणारी वरप्राप्ती विराट पुरुषाला झाल्याचं कथन केलं. त्यानुसार अनंत ब्रह्मांडाची रचना विराट पुरुषाकडून झाली. विराट पुरुषाने ही सृष्टी कशी निर्माण केली असा पुन्हा पार्वतीने प्रश्न केल्यावर ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य या पंचदेवांची उत्पत्ती शंकरांनी सांगितली. पंचदेवांनी स्तुती करून मायामोह न होता आम्ही कोठे राहून कोणते कार्य करावे अशी विचारणा केली. तेव्हा गणेशाने प्रत्येकाला स्थान व कार्य सांगून त्यांना परमेश्वर पद दिलं. पार्वतीच्या गणेश भक्तीचं कौतुक करून शंकर म्हणाले, त्या पाच देवांच्या मनात कालांतराने मत्सर उत्पन्न झाला. त्यात विशेषतः ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला. माझ्यासारखा कोणी नाही असं विष्णू म्हणाले. नंतर विष्णू ब्रह्मदेवांच्या जठरात प्रवेश करून सर्व ब्रह्मांड पाहून आले. ब्रह्माही विष्णूंच्या उदरात प्रवेश करून स्वतःच्या सामर्थ्याने द्वारभेद करून बाहेर आले. दोघांनी एकमेकांना वर दिले परंतु शंकरांची शक्ती न जाणल्याने ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा शंकर त्या दोघांना वर माग असे म्हणाले. परस्परांचे वरांनी समाधान झाले असता सूर्य तिथे आला, शक्तीही आली. सर्वांनी योग मार्गाने ध्यान केले असता गणेश प्रकट झाला. चतुर्भुज त्रिनेत्र असा गजानन प्रथम शंकरांच्या हृदयात प्रकट झाला. त्यावेळी शंकरांनी विचारलं, आपण कोण? मी आपणास तत्वतः जाणत नाही. पूर्वी देवांना वर देणारा मी गणेश आहे असं सांगून वक्रतुंडांनी माया दूर केली. सर्वांना ते कळल्यावर त्या पंचदेवांनी वक्रतुंडाची स्तुती केली. तेव्हा तुम्ही माझ्या अधीन असून भ्रांत न होता पूर्ण रूपाने राहाल, मोहमुक्त होऊन माझ्यासारखे तुम्ही व्हाल असा वर श्री गणेशाने सर्वांना दिला. शंकरांनी ज्ञान सांगा असं म्हणताच श्री गणेशाने गणेश गीतेचं सार 21 श्लोकांमध्ये सांगितलं. त्यावेळी ते देव परस्परातील भेदभाव टाकून शांत झाले. आम्ही सर्व मोहशून्य झालो पण आम्ही गुणमय असूनही ब्रह्मरूप कसे अशी शंका पाच देवांनी विचारताच गणेशाने त्या शंकेचं निराकरण केलं. मीच माझ्या मायेने क्रीडा करण्यासाठी पाच स्वरूपात झालो, त्या माझं स्मरण करताच सर्वसिद्धी पूर्ण होतील. पार्वतीला हे सर्व कथन करून शंकरांनी गणेशाचे 8 अवतार तिला सांगितले. नंतर ती त्यांची भार्या कशी झाली हे सांगून गणेशाचं ध्यान करण्यास सांगितलं. मुद्गल मुखातून शिवपार्वती संवाद ऐकून तृप्त झालेल्या दक्षाने गणपतीच्या अवताराचं कारण विचारलं. तेव्हा मुद्गलांनी स्वतःचा इतिहास सांगितला तो असा. दुर्वासांनी परीक्षा केलेल्या त्याच्या तपस्येमुळे त्याला नेण्यासाठी विमान आलं. तेव्हा त्यातील दूतांना त्याने स्वर्गाविषयी विचारताच त्यांनी स्वर्गाचे गुणदोष कथन केले. ते ऐकून स्वर्गाला जाण्याचं नाकारून मुद्गलांनी अंगिरा ऋषींच्या आश्रमात जाऊन ब्रह्माचं स्वरूप विचारलं. अंगिरा ऋषींनी ब्रह्मलाभाचं क्रमशः निरूपण केलं. अंगिरा ऋषींनी मुद्गलांना सांगितलं त्याप्रमाणे मुद्गलांनी 8 गणेशावतार दक्षाला कथन केले. मुद्गलांनी एकाक्षरी विधानाने 1000 वर्षे तपस्या केली असता गणेश प्रकट होऊन वर माग असं त्यांना म्हणाला. तेव्हा मुद्गल कृतकृत्य झाले. मुद्गलांच्या अत्युच्चम स्तुतीने संतुष्ट झालेला गणेश तू माझ्यापासून वर माग असं म्हणाला. मुद्गलांच्या प्रार्थनेप्रमाणे त्यांना अचल भक्ती देऊन आणि भक्तीचं महात्म्य सांगून गणेश म्हणाला तू माझा पूर्ण भक्त आणि भक्तोत्तम आहेस असा वर देऊन गणेश गुप्त झाले. दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गलांनी वक्रतुंड चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. इंद्रपद प्राप्तीच्या निमित्ताने चालू झालेल्या महोत्सवात रंभेला पाहून कामातूर झालेल्या इंद्राचं वीर्यपतन झालं. त्यापासून निर्माण झालेल्या महासूर मत्सराने शुक्राचार्यांपासून पंचाक्षरी विद्या घेतली आणि तपश्चर्या केली. तेव्हा शंकर त्या भक्ताला पाहण्यासाठी पार्वती आणि गण यांच्यासह त्याच्याकडे गेले. त्याच्या स्तुतीने संतुष्ट होऊन शंकरांनी त्याला अभय दिलं. घरी आल्यावर दैत्यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या मनात नसतानाही देवांना जिंकण्यास त्याने मान्यता दिली. शुक्राचार्यांकडून स्वतःला राज्याभिषेक करवून युद्धासाठी फार मोठी सेना मत्सराने तयार केली. ती अफाट पसरलेल्या समुद्रासारखी होती. विरोचनादी बलवान अशा दैत्यांना घेऊन त्याने सारी पृथ्वी पादाक्रांत केली आणि त्याचं सैन्य पाताळात घुसलं. अपरिमित विध्वंस होत असलेला पाहून शेषाने संधी करून वार्षिक करभार देण्याचं ठरवलं. नंतर क्रमशः वरुण कुबेर यम यांना जिंकून अमरावतीवर स्वारी करून इंद्रासह देवांना जिंकून मत्सरासूर स्वर्गाधीश झाला. तेव्हा काही देव कश्यपाकडे गेले. ते सर्वप्रथम ब्रह्मदेवाकडे आणि तिथून नंतर विष्णूकडे गेले. सर्वांसह कैलासाला जाऊन विष्णूंनी मत्सरासुराची घटना शंकरांना सांगितली. इकडे मत्सरासुराने आपल्याकडे ब्रह्मादी कोणी कसे आले नाहीत म्हणून अंधक नावाच्या आपल्या एका दूताला पाठवलं. अंधकाने सत्यलोक आणि वैकुंठ मोकळे पाहून कैलासात जाऊन शंकरांना मत्सराचा निरोप दिला. शंकरांनी निर्भत्सना केलेल्या त्या दूताने जसंच्या तसं घडलेलं परत येऊन मत्सराला सांगताच मत्सर शंकरांना जिंकण्यासाठी सर्वांसह कैलासाला आला. स्वतः शंकर गणांसह युद्धाला निघाले. मोठं तुंबळ युद्ध होऊन शेवटी मत्सराने त्रिशूलासह शंकरांना पाशबद्ध केलं आणि तो दैत्य अजिंक्य होऊन कैलासात राहिला. मत्सराने स्वतःच्या मुलाकडे कैलास आणि वैकुंठ यांची व्यवस्था सोपवून दिली आणि मग स्वतःसाठी निर्माण केलेल्या मत्सरावासात राहून त्याने अधर्माचरणाचं शासन पूर्णतया चालू केलं. त्यामुळे त्याच्या विनाशासाठी सर्व देव विचार करू लागले. निरुपायामुळे ते उद्विग्न झाले असता तेथे अकस्मात आलेल्या भगवान दत्तात्रेयांनी त्यांना हृदयस्थ मत्सराचा योग मार्गाने नाश करण्यास सांगून एकाक्षरी मंत्राचा उपदेश शंकरांना केला. सर्वांसह शंकरांनी ध्यान केलं असता वक्रतुंडाने दर्शन देऊन मत्सरासुराचा नाश मी करीन असं आश्वासन दिलं. केवळ स्मरणाने गण निर्माण करून वक्रतुंड मत्सराच्या नगरीस गेला. वक्रतुंड आल्याची आकाशवाणी झाली तेव्हा मत्सराशी विचार विनिमय करून प्रह्लादादी प्रमुख दैत्य युद्धासाठी बाहेर पडले. महाप्रतापी वक्रतुंडाला पाहून भ्यालेले दैत्य मत्सराकडे परत येऊन युद्धाचा विचार सोडून दे असं सांगू लागताच युद्धासाठी मत्सर स्वतः ससैन्य निघाला. अहोरात्र 5 दिवस युद्ध होऊनही कोणालाच विजय मिळाला नाही. नंतर झालेल्या अस्त्रयुद्धात प्रह्लादाच्या नारायणास्त्राने देवांसह विष्णू मूर्छित झालेले पाहताच शंकरांनी पाशुपतास्त्र सोडलं. त्यांनी त्रिशूलाने प्रह्लादास वधून विजय मिळवला. तेव्हा सुंदरप्रिय आणि विषयप्रिय नावाचे मत्सरपुत्र युद्धार्थ आले आणि त्यांनी शंकरास बेशुद्ध केलं. तितक्यात वक्रतुंडाच्या 2 गणांनी त्या दैत्यांना ठार केलं. ही वार्ता दूतांनी मत्सरास जाऊन सांगितली. आपल्या पुत्रांचा वध झाल्याचं ऐकून शोकमग्न झालेल्या मत्सराचे वृद्धांनी सांत्वन केले. नंतर तो युद्धास निघाला हे देवांकरवी कळताच तुम्ही निर्धास्त व्हा असा वक्रतुंड सांगत असतात मत्सराने वक्रतुंडाची निंदा केली. तेव्हा गर्व न करता ब्रह्मरूप असलेल्या मला जिवंत राहायचं असल्यास शरण ये असं वक्रतुंड म्हणाला. हे वक्रतुंडाचं बोलणं ऐकून विस्मित झालेल्या मत्सराने त्याची स्तुती केली आणि त्याला त्याने तू सगुण निर्गुण दोन्ही कसा अशी शंका विचारली. वक्रतुंडाने त्या शंकेचं निरसन करून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला भक्ती प्रदान केली. तेव्हा मत्सराला विशेष आनंद झाला. मत्सरासूर शांत झालेला पाहून सर्व देवांनी वक्रतुंडाचं स्तवन केलं. त्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्याने सर्वांना अचल भक्ती दिली आणि वक्रतुंड गुप्त झाला. देव आणि मत्सर आपापल्या स्थानी गेले. ब्रह्मदेवांनी गणेशाची पूजा कशी केली असं दक्षाने विचारल्यावर मुद्गलांनी सांगण्यास प्रारंभ केला. प्रलय कालाच्या पूर्वी पंचदेवांना निर्माण केल्यावर त्यांनी गणेशाचं स्मरण केलं नाही तेव्हा अनेक विघ्नगणांनी त्यांना अनंत विघ्ने केली. तेव्हा ब्रह्मदेवांनी षडक्षरी मंत्राने तपश्चर्या केली. त्यामुळे वक्रतुंडाने दर्शन देऊन वर माग असे म्हटले. ब्रह्मदेवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाच्या कृपा प्रसादाने ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करता आली. त्याबरोबर ब्रह्मदेवांच्या कंपापासून दंभक निर्माण झाला आणि त्याने तपश्चर्येने ब्रह्मदेवांना संतुष्ट करून सर्वांपासून अभयवर मागून घेतला. मग त्याने एक स्वतंत्र नगर निर्माण करून शुक्राचार्यांकडून स्वतःला राज्याभिषेक करविला. सर्व दैत्यांना घेऊन दंभासुराने पृथ्वी पादाक्रांत करून स्वर्ग वैकुंठ आणि कैलासही जिंकला. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवांकडे येऊन तू आम्हा सर्वांचं रक्षण कर असं म्हणाले. ब्रह्मदेवांनी सर्वांसह एकाक्षरी मंत्राने वक्रतुंडाचं यजन केलं. त्यावेळी प्रकट झालेल्या गणेशाचं स्तवन करून त्याला दंभवृत्तांत सांगताच मी दंभासुराला मारीन असं आश्वासन त्याने दिलं. इंद्राला दूत म्हणून गणेशाने दंभाकडे पाठवलं. परंतु मी 5व्या दिवशी तुला लढावयास लावीन असा त्याचा निरोप इंद्राने परत येऊन दिला. इंद्र निघून गेल्यावर दंभाने हा गणेश कोण, त्याची सिद्धिबुद्धी कोण, त्याचं स्वरूप काय इत्यादी विचारताच शुक्राचार्यांनी गणेशाचं यथार्थ स्वरूप त्याला कथन केलं. गणेशाचं ते अपूर्व दिव्य स्वरूप ऐकून दंभाने गणेशाला शरण जाण्याचं ठरवलं. आपल्या या निश्चयामुळे रागावलेल्या दैत्यांचा विचार न करता नगराबाहेर येऊन तो दंभासूर स्तुती करून गणेशापुढे नम्र झाला. तेव्हा त्याला भक्ती देऊन गणेशाने सारी सृष्टी निरामय केली. दक्षाच्या इच्छेवरून मुद्गल नंतर वामनचरित्र सांगू लागले. देवांनी दैत्यांचा पराजय केल्यानंतर शुक्राचार्यांच्या आदेशानुसार बलीला राजा केलं. गणेशाचं स्मरण न करता दैत्यांच्या कल्याणासाठी बलीने यज्ञ केला, त्यामुळे स्वतः विघ्न प्रकट होऊन इंद्र हृदयात स्थिर झाले. इंद्राच्या विनंतीवरून विष्णूंनी अदितीच्या पोटी वामनाचा अवतार घेतला. वडिलांकडून घेतलेल्या षडाक्षर मंत्राचा 10 वर्ष जप करताच गणेशाने प्रकट होऊन वामनाला वरप्रदान केले. गणेशाचं पूजन करून वामन बलीच्या यज्ञात जाताच बलीने पूजन करून काय देऊ असं विचारलं. 3 पावलं भूमी मागून वामनाने सर्व व्यापलं तेव्हा गणेशाचं स्मरण न करण्याचं हे फल आहे असं जाणून बलीने गणेशाचं ध्यान केलं. प्रकट झालेल्या गणेशाचं पूजन करून माझ्या मस्तकावर 3रा पाय ठेव असं त्याने सांगितलं. त्यावेळी वामनाने गणेशाचं स्तवन करून त्याच्याच आज्ञेने बलीला पाताळात स्थापन केलं. तत्पूर्वी बलीने यज्ञ संपन्न केला. गणेश गुप्त झाला, सर्व स्वस्थानी गेले. नंतर मत्सरासुराचा नाश जेथे झाला त्या गणेश तीर्थाचं वर्णन सूताने केल्यावर दक्ष मुद्गल संवादातील ढुंढीराजा अवताराचं चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. हे चरित्र याज्ञवल्क्यांनी कौशिकाला कथन केलं आहे. पूर्वी वृद्ध रुचिक भार्गवाने वनात मृगक्रीडा पाहून गाधी राजाकडे त्याच्या कन्येसाठी मागणी घातली. तेव्हा काळ्या कानाचे 1000 घोडे वरुणाकडून आणून राजाला शुल्क म्हणून दिल्यावर त्याचं लग्न झालं. नंतर स्वतः तरुण होऊन एक नगर निर्माण करून रुचिक तिथे राहू लागला. एकदा गाधीपत्नी रुचिकाचा आश्रम आणि त्या दोघांचं ऐश्वर्य पाहून प्रभावित झाली आणि आपणा दोघींसाठी पुत्रप्राप्तीची याचना कर असं ती आपल्या मुलीस म्हणाली. पत्नीच्या याचनेवरून 2 वेगवेगळे ब्रह्म व क्षत्रप्रकाशक असे चरुपिंड त्या दोघींना तयार करून देऊन ते खाण्यास सांगून रुचिक तीर्थाटनाला निघून गेले. नंतर दोघींनी चुकून परस्परांचा चरुपिंड भक्षण केल्यामुळे दोघींना अपेक्षेपेक्षा वेगळे पुत्र झाले. रुचिक पत्नीला राम झाला तर गाधी पत्नीला विश्वामित्र झाला. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचं कामधेनूवरून युद्ध झालं. तेव्हा पराजित झालेल्या विश्वामित्राने तप करून ब्रह्मदेवांना संतुष्ट केलं आणि तो ब्रह्मर्षी प्रमुख झाला. त्याच्याकडे एकदा सहज याज्ञवल्क्य आले. मी कोणत्या उपायाने ब्राह्मण होईन असं विश्वामित्राने विचारल्यावर अहंकार टाकण्यासाठी त्यांनी त्याला काशी कथा सांगितली. ब्रह्मदेवांनी दिवोदासाला काशीचं राज्य दिलं आणि शंकरांना मंदराचलावर जाण्यास सांगितलं. दिवोदासाच्या पुण्याईने काशीनगरी समृद्ध झाली, पण तिला शंकरांचा विरह सहन न झाल्याने तिने तप केलं. इकडे दिवोदासाच्या धर्मराज्याने निष्प्रभ झालेले देव ब्रह्मदेवांना शरण गेले. आपल्याला काशी केव्हा मिळेल या चिंतेने शंकरांना दुःख झाले. काशी प्राप्तीच्या हेतूने शंकरांनी सूर्य, वसु, ऋषी, योगिनी यांना काशीला पाठवलं, पण त्यांचा उपयोग झाला नाही. हे पाहून शंकरांनी स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी गणेशाचं ध्यान केलं. अहंकारमुक्त झालेल्या शंकरांना गणेशाने दर्शन दिलं. शंकरांनी पादवंदन करून काशी देण्याची विनंती करताच स्वतःच्या शरीरातून ब्राह्मण निर्मून काशीत मोह निर्माण कर असं गणेशाने सुचवलं. तसेच त्याने विष्णूंना बौद्ध रूपाने तिथे वावरण्यास आज्ञा केली. इकडे काशीनगरीने तपश्चर्या केलेली पाहून शंकरांची प्राप्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आणि गणेश अंतर्धान पावला. नंतर त्या ढुंढीने आणि बौद्धाने सर्व नगरी मोहित आणि भ्रष्ट केली आणि शंकरांना बोलावून दिवोदासाला मोक्ष दिला. नगरात गणेशाची स्थापना केली आणि त्याचं आधी स्तवन करावं असं शिवाने सांगितलं. याज्ञवल्क्या मुखातून ही कथा ऐकून नम्र झालेल्या विश्वामित्राला अहंकार आणि मत्सर यांचा त्याग करण्यास सांगून पुढे त्याला नारायणाशी झालेला संवाद सांगण्यास याज्ञवल्क्यांनी प्रारंभ केला. वैकुंठात साक्षात नारायणाने आपल्याला गणेश महिमा सांगितला असं सांगून याज्ञवल्क्यांनी गणेशाच्या पूजनाला प्राथम्य का हे कथन केलं. तसेच नारायणाने सांगितलेल्या त्याच्या परब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. त्यालाच तू शरण जा असा नारायणाने आपल्याला उपदेश केल्याचं सांगून याज्ञवल्क्य विश्वामित्राला म्हणाले, मी संतुष्ट होऊन गणेशाची प्राप्ती करून घेतली, तू वक्रतुंडाला शरण जा. विश्वात मित्रभाव मिळून तुझं विश्वामित्र हे नाव सार्थ होईल. अहंकार मत्सर टाक आणि गणेशार्पण बुद्धीने गायत्री जप कर. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केल्यावर त्यांची वसिष्ठांनी पूजा केली. साक्षात गणपतीचे दर्शन विश्वामित्रांना झाले तेव्हा त्यांनी त्याची भक्ती मागितली आणि ते गाणपत्य झाले. सूत म्हणाला, असे हे मुद्गल दक्षाच्या संवादातून प्रकटलेले वक्रतुंड महात्म्य मी तुम्हाला कथन केले. प्रथम खंड समाप्त.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित आणि स्वर सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत. दशक पहिला समास नववा. आणखी एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी, जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी. तिला काय काय म्हटलंय बघा त्यांनी, पापी म्हटलं, भिकारी म्हटलं, पापी जन्मला कुलक्षया कारणे. परमार्थ न करणारा जर असेल तर कुलक्षयाला कारणीभूत असतो असा पापी पुरुष असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याला गुचीर म्हटलाय, उंदीर म्हटलेला आहे. जो परमार्थ न करणारा आहे त्याला संत अनेक शब्द वापरतात. तसं इथं देखील त्यांनी म्हटलंय की तो पापी आहे. असो किती सांगणार आता, भगवत प्राप्ती विण करी संसाराचा शीण. भगवत प्राप्ती करून न घेता जो संसाराचा शीण म्हणजे कावड वाहतो, बैल जसा कष्ट वाहत असतो ना तसा हा वाहत असतो संसाराचे कष्ट. परंतु त्याच्यातून हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा हे तो विसरलेलाच असतो. तो ते कष्ट निष्कळ नुसतेपणे वाहत असतो. असा जो आहे त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. असा जो कोणी परमार्थ न करणारा आहे त्याचं तोंड देखील पाहू नये असं सांगितलं. म्हणून संत आपल्या शिष्यांना सांगतात, साधकांना सांगतात की साधकांच्यातच राहा. जे कोणी संसारामध्ये गुंतलेले आहे त्या वातावरणात जाऊ नका, न जाओ. जरा कुठं तो जीव सत्वगुणी ऊर्ध्वगतीला लागलेला आहे थोडा थोडा, तो पुन्हा त्या वातावरणात गेला तर खाली यायला वेळ नाही, पतन व्हायला वेळ लागत नाही, ऊर्ध्व जायला वेळ लागतो. अशा लोकांचं मुख देखील पाहू नये. भल्या माणसाने काय करावं, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धारावे, हरिभक्ती करूनी. त्या भल्या माणसाने परमार्थ करावा, शरीराचं सार्थक करावं आणि आपल्या पूर्वजाने त्यांचा देखील उद्धार करावा, हरिभक्ती करूनी. असं म्हणून हा दासबोधाचा हा दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवनाचा हा संपवलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे येत आहे तो दहावा समास जो आहे तो नरदेह स्तवन आहे. नरदेह स्तवन करून त्यांनी हा समास संपवला आहे. नरदेह स्तवनात ते म्हणतात की धन्य धन्य हा नरदेह हो. अरे नरदेह प्राप्त झाला ही मोठी गोष्ट आहे. कारण काय, पशुदेही नाही गती, नरदेहीच प्राप्ती परलोकाची. पशुदेह जर आला तर त्याच्यामध्ये परलोकाची प्राप्ती पारत्रिक कल्याण होत नाही. परंतु नरदेह प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये जेवढा परमार्थ कराल तेवढा सिद्धीला जाईल. प्रयत्नशील राहायला पाहिजे. चारी मुक्तींचे तुम्ही धनी व्हाल त्याच्यासाठी नाना साधना करायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी समर्थाने, नरदेह जर पांगळा असता तर परोपकार करता आला नसता. म्हणून इतके नसता व्यंग सकळ देह आणि चांग, तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सर्व बाजूनी परमार्थ करायला देह चांगला दिलाय ना. डोळे वाचू शकतायत ना, कान ऐकू शकतायत ना, हातपाय आहेत, ध्यानाला बसता येत आहे, नामस्मरण करता येत आहे, सगळं जर करता येत आहे तर त्या देहाचं सार्थक कर परमार्थ केल्याने. कारण काय आहे, जन्म दो दिसांची वस्ती कुठेतरी करावी. या देहात राहिलेला आहे तो देह कुठेही आपण ठेवतो. धर्मशाळेत राहतो वेळ प्रसंगी, परंतु ते धर्मशाळेत मुक्काम करत नाही, तो तिथून त्याला पुढे जायचं असत. तसं वेगळे वेगळे देह धारण करत करत करत तो जीव आता ह्या मुक्कामावर जिथं आलेला आहे तर ह्या जन्मामध्ये नरदेह प्राप्त आहे, तो वरच पुढच्या मार्गाला लाग. असं जर केलं नसतंय तर त्याचा सार्थक होणार नाही, वायावे गेला असं होईल. म्हणून नाही तरी हे देह परमार्थी लागले तरीच याचे सार्थक झाले. देह जर परमार्थ करील तरच त्याचं सार्थक होईल, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथे. आपण म्हणतो एखादा होता बा चांगला, काय काय झालं, ऍक्सिडेंट झाला, गेले वय वर्षे 25, 28, 30, 60 कोणत्याही वयामध्ये. मृत्यू हा केव्हाही येणारच आहे असं समजू नये की आपल्याला 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आयुष्य मिळेलच असं सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी जाण्याची शक्य आहे. मग मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण काय करतो, मरणाचे स्मरण असावे म्हणून त्याच्यामध्ये इन्शुरन्स केलेलं पाहिजे, पैसे शिल्लक टाकले पाहिजेत, असं केलं पाहिजे, मुलाबाळांची काळजी केली पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तुझा जो जन्म झालाय या जन्मामध्ये तुला पुढचा काही विचार आहे का नाही, काय पुढे होणार आहे, त्या जीवनाचं सार्थक कसं करायचं हे सगळं समजून घ्यायला पाहिजे, नाही तर सगळं व्यर्थ जाईल. म्हणून हा नरदेह स्तवनाचा समास सांगून पहिला दशक संपवलेला आहे. आपलं पहिलं दशक आणि काही समास हे आपण विस्तृतपणाने घेतलेले आहेत, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचा सगळा विचार जास्त चांगल्या तऱ्हेने करणार आहे. दुसऱ्या दशकामध्ये देखील काही समास आपण बघणार आहोत. त्याच्यामधला दुसऱ्या दशकाचा
पहिला समास जो आहे तो साधकाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे. त्या समासाचं नावच आहे मूर्ख लक्षण नाम समास. ह्याच्यातली जर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की आपण बऱ्याचशा गोष्टी यातल्या करत असतो. कुणी आपल्याला मूर्ख म्हटलेलं आपल्याला चालत नाही, परंतु समर्थांसारखे संत जे असतात ते प्रत्यक्ष आपल्याला मूर्ख म्हणत नाहीत, पण ते असं म्हणतात की हे बघा हे जर कोणामध्ये असेल तर त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी ते थोडस आपण बघूया, कारण साधनेच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी आहे. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्याची लक्षणे. जे केवळ बद्ध जीव आहे, प्रापंचिक सगळं ज्ञान आहे, उदंड ज्ञान आहे, पण आत्मज्ञान जर नसेल असे जे अज्ञानी जीव आहे त्यांचीही लक्षण आहे. म्हणून ही मूर्ख लक्षणं कोणामध्ये असतात तर अज्ञानी जीवात असतात, बद्ध जीवात असतात. त्यांना संसारामध्ये ते कसे असतात तर पत्नीच्या अधीन असतात. पत्नी हेच त्यांना सर्वस्व असतं. मग आई वडील ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्याविषयीची काळजी नसते, त्यांच्याविषयीचं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव नसते. दुसरं सांगितलं सांगे वडिलांची कीर्ती आपली आपण स्तुती करी तो मूर्ख सांगितलं. आपली आपण स्तुती करतो. वस्तुतः तो साधक जर असेल तर त्यांनी असं लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याकडे दोष काय आहे, ते दोष कसे दूर करता येतील इकडे लक्ष पाहिजे. कुठंतरी एखादा बारीकसा गुण असतो, त्या गुणाच्याच भोवती आपण त्याचं एक वर्तुळ निर्माण करतो, त्या गुणाचे स्तुती करणारे स्तुती पाठक आपल्या भोवती जमवतो आणि त्यांनी यांच्या गुणाचं वर्णन करत राहायचं आणि त्यामध्ये जे आपले दोष आहेत ते दोष उलट पोसले जातात. असा जर कोणी असेल तर त्याला त्यांनी मूर्ख म्हटलाय. पण काही मंडळी असतात स्वतःच्या मध्ये कर्तृत्व नसतं. सांगे वडिलांची कीर्ती आमचे वडील असे असे असे मोठे होते असं सांगतात, पण तुझ्याजवळ काय आहे असं म्हटलं तर काहीच मिळवलेलं नसतं. बहुतांचा वैरी ह्याचं कोणाशी जमत नसतं. अहंकारी असतो, मोठेपणाच्या भूमिकेत असतो, दुसऱ्याशी जमवून घेणं, दुसऱ्याशी प्रेमानं वागणं असं नसतं, त्यामुळे बहुतांचा वैरी. वरिष्ठांशी मैत्री, खालच्या लोकांशी मैत्री करणं त्याला कमीपणाचं वाटतं. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या दारात मग तो काही काम करायला जाईल, समर्थांना मान्य दिसत नाही. कुणी शिकवलं तर शिकवणीचा मानी वीट, कुणी जर चांगलं काही सांगायला लागलं तर अशी मंडळी त्याला आवडत नाही. मर्यादा सोडून वागणं असतं. जिथं आपल्याला मान असतो तिथं पुन्हा पुन्हा जायचं. वस्तुत हे अहंकार वाढवणार आहे, अहंकाराचं पोषण करणार आहे. फार सावध राहायला पाहिजे. सर्व काळ दुश्चित असतो, काय काम करतोय, कुठं जायचंय, काय करायचंय, काहीच नाही. काही काम करायला की त्याच्यामध्ये 1760 चुका असतात. त्याचं कारण त्या कामामध्ये पूर्ण एकाग्रतेनं भगवंतानी दिलेलं काम आहे असं समजून तन मन धनाने करायला पाहिजे. त्याच्याऐवजी कुठून तरी कस तरी करण्याची वृत्ती असते, त्यामुळे सर्व काळ दुश्चित. घरी रुबावात असतो आणि बाहेर मात्र हीन दिनासारखा असतो. परोपकार नाही, दान नाही, पुण्य नाही, विद्या नाही, वैभव नाही, पुरुषार्थ नाही, काहीच जवळ नसतं, पण मोठ्या अभिमानाने वागत असतो. शरणागत जर कुणी आला असेल तर वास्तविक संतांची भूमिका अशी असते, कुणी शरणागत आला असेल तर त्याला ते जवळ करतात. आणि ह्याच्या बाबतीमध्ये कुणी शरण आला असेल तर त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतात. लक्ष्मीचा भरवसा धरी पैशाच्या तोऱ्यात असतो. वैभव आलं की त्याची मान ताठ छाती पुढे काढून चालत असतो, पण लक्ष्मीचा भरोसा धरू नये. आज आहे उद्या नाही, केव्हा येईल आणि केव्हा जाईल काही सांगता येत नाही, चंचल आहे म्हटलेलं आहे. ईश्वराचा विसर पडलेला असतो. सत्ता आहे, संपत्ती आहे, मोठा कुणीतरी आहे ज्याच्या कृपेमुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याचाच विसर पडलेला असतो. आणि त्याला कळत नाही की जसं करावं तसं पावावं. तू जसं करून ठेवशील कर्म त्याचं फळ तुला भोगायला लागणार आहे, ह्याच्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष असतं. आणखीन एक असतं परपीडेचे मानी सुख, दुसऱ्याला पीडा देण्यात सुख वाटतं आणि दुसऱ्याला आनंद झाला की याला दुःख होतं. शेजारचा मुलगा चांगला पास झाला का की याच्या पोटात कळमळायला लागतो. शेजारच्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या मुलीचं लग्न ठरलं नाही, उलट तिचं ठरलं तर आनंद वाटायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. जी गोष्ट स्वीकारून आहे तिचा स्वीकार आहे. म्हणजे ज्या थोडक्यात ही जी सगळी लक्षणं आपण बारकाईनं वाचली तर त्या लक्षात असं आता येतं आपल्याला की अज्ञानाच्या पोटी सगळी लक्षणं आहेत. त्याच्यासाठी अज्ञान दूर करणं हे महत्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात सध्या आपण आद्य शंकराचार्यांवरची चर्चा करत आहोत. या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी मिलिंदादा इथे आलेले आहेतच. नमस्कार मिलिंदादा.
4: नमस्कार
3: मिलिंदादा. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली आहेत.
4: हो,
3: एकदा साधनेमध्ये आम्हाला एक स्तोत्र सांगितलं होतं ज्याचं नाव होतं जिव्हा प्रार्थना. किती अलौकिक होती ती. तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
4: नक्की सांगतो. आणि फार मजेशीर गोष्ट त्याच्याबद्दल नाथांनी सांगितली, तुम्हाला सगळ्यांना ऐकायला पण इंटरेस्ट नक्कीच निर्माण होईल. की जिव्हा प्रार्थना असं म्हणतो, म्हणजे जिभेला प्रार्थना केली शंकराचार्यांनी.
3: आचार्यांनी
4: तर जिव्हा ही माणसाच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
3: ओके
4: ना. तर जीभ, आपण त्या जिभेनी पाणी पितो, त्या जिभेनी अन्न खातो, त्या जिभेच्या माध्यमातून बोलतो. जीभ नसेल तर आपण बोलू पण नाही शकणार. व्यक्त होण्याची प्रोसेस जी आहे सगळ्याच अर्थाने, गाण्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जिभेचं फार अत्यंत महत्व आहे. तर ती जीभ आपलं अत्यंत महत्वाचं इंद्रिय आहे. पण भौतिक जिभेबद्दलच फक्त शंकराचार्य बोलतात असं नाही. तर इथे नाथ सांगतात की ते जीभ ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल सांगतात. तर जडातल्या जिभेबद्दल सांगता सांगता ते वेगळ्या पातळीवरती घेऊन जातात ते स्तोत्र. शंकराचार्यांच्या स्तोत्राचं जे रेलेव्हन्स आहे आजच्या काळातही आणि त्याचं जे दिव्यत्व आहे ते हेच आहे की ते नुसतं जड भौतिक गोष्टीबद्दल सांगत नाहीत किंवा एक सरळ सरळ अर्थ सांगत नाहीत. त्याच्यात मल्टी डायमेन्शनल असा त्यांचा अर्थ असतो. मुख्यत्वे करून नाथ जे सांगतात की ती जिव्हा जी आहे ती मनाची जिव्हा आहे.
3: मनाची जिव्हा.
4: कारण आपलं मन जे आहे ते सगळ्या सुख दुःखांच्या माध्यमातून, म्हणजे दुःख आपल्याला मिळू नये आणि सुखच सतत मिळत राहावं अशी मनाची इच्छा असते. तर एखादी व्यक्ती, वस्तू, अन्न किंवा एखादी गोष्ट जर आपल्या समोर आली तर मन जे आहे पहिलं त्याची जीभ बाहेर काढतं आणि त्या वस्तूवर किंवा त्या पदार्थावरती जाऊन बसत. पहिली मनाची जीभ लपलपते आपली.
3: व्हिज्युअलाइज झालं मला एकदम कसं दिसेल.
4: खरंय. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतलं की एखादा छान पदार्थ आहे, गुलाबजाम आहे. तर गुलाबजाम डोळ्यांनी आपण बघतो पण आपलं मन पहिलं जाऊन त्या गुलाबजामाच्या वरती बसतं. म्हणजे मनाची मनाने आपण त्याचा रसास्वाद घेतलेला असतो. म्हणजे मनातली एक जीभ बाहेर जाते, त्या गुलाबजाम वरती बसते.
3: इच्छा
4: तो रस शोषते. तर मनाची इच्छा ही त्याची जीभ आहे. ओके ना. आणि त्या मनाच्या इच्छेला जर आवर घातला तर म्हणजे जिभेला आवर घातलाय. म्हणून त्यांनी इथे भौतिक जिभेचं वर्णन केलंय पण ते मनाच्या जिभेला लागू होतं सगळ्यात महत्वाचं. आपल्या जर मनामध्ये एखाद्या गोष्टीच्या उपभोगाची इच्छाच नसेल तर तो पदार्थ एक काय असेल किंवा 100 काय असेल आपल्याला काही फरक पडत नाही. आणि इथे गंमत बघा की जिभेला कायम मधुर गोष्टी आवडतात. मधुर याचा अर्थ फक्त गोड असा नाही, जो मनाला सुखावेल त्याला मधुर असं म्हटलं. मधुराष्टकम जे आहे त्याच्यात तुझं चालणं मधुर आहे, बघणं मधुर आहे असं कृष्णाच्या बद्दल म्हटलेलं आहे. तर तो मधुरपणा म्हणजे ते सुख उपभोगण्यातला जो आनंद आहे त्या अर्थाने मधुर आहे. त्याचं वर्णन आता जेव्हा प्रार्थनेमध्ये तिला नमस्कार केलाय, सखी म्हटलेला आहे, तिला सगळ्यात महत्वाचं म्हटलं की तू हे बाकीचं सगळं सोडून दे आणि नमशिवाय हा जो मधुर पदार्थ आहे त्याचा रसास्वाद घे. किंवा गोपाळाचा, गोविंदाचा किंवा कृष्णाचं नाव घ्या, माधव नाम घ्या, ते मधुर आहे ते घे, कारण ते कायम टिकणार आहे. एखादा पदार्थ आपण खाल्ला तर त्याची चव काही सेकंद टिकते आणि पुन्हा मग नवीन इच्छा मनामध्ये निर्माण होते. मग पुन्हा ती मनाची इच्छा वेगवेगळ्या गोष्टींवर बसते, फक्त खाण्याच्याच नाही तर परिस्थिती, वस्तू, व्यक्ती, पदार्थ कशावरही बसते. आणि मनाची जीभ ही सारखी मनातनं बाहेर त्या गोष्टींचा रसास्वाद घेण्याच्यासाठी,
3: त्याचा थोडासा अर्थ हाव असा पण आहे का?
4: आपण जे षड्रिपू म्हणतो तर त्याच्यात पहिला मोह होतो एखाद्या गोष्टीबद्दल, मग त्याच्यावरती लोभ जडतो. हो का नाही? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, जर ती गोष्ट आपल्याला मिळाली तर आपल्याला आनंद होतो आणि नवीन इच्छा निर्माण होते. आणि सातत्याने गोष्ट एखादी मिळत राहिली तर आपल्याला माज येतो, म्हणजे मद येतो. आणि आपला अधिकारच आहे, हा माझ आहे, हा मला मिळायलाच पाहिजे,
3: बरोबर बरोबर,
4: तो माझा हक्क आहे, हा माझ आहे. ओके, आध्यात्मिक माणूस असतो तो म्हणतो की मला कृपेने मिळालंय, आज मिळालं तर कृपा आहे, नाही मिळालं तर तुमची इच्छा आहे. ओके, पण सामान्य माणसाच्या मनामध्ये हा माज निर्माण होतो आणि हक्क त्याच्यावरती सांगायला लागतो. जर नाही मिळाला किंवा दुसऱ्याला कोणाला तरी ते मिळालं तर आपल्याला मत्सर निर्माण होतो. ओके, नाही क्रोध निर्माण होतो, मला का नाही मिळालं त्याला का मिळालं. लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध, पहिला काम म्हणजे इच्छा,
3: तीव्र इच्छा,
4: तीव्र इच्छा म्हणजे काम, कामना म्हणजे ती पूर्ण नाही झाली तर क्रोध निर्माण. जीभ जी आहे मनाची तिला आवर घालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून शंकराचार्यांनी जिव्हा प्रार्थना जी लिहिलेली आहे ती आपल्या सगळ्यांसाठी लिहिलेली, सामान्य माणसासाठी. तर जिभेच्या म्हणजे मनाची किंवा प्रत्यक्ष आपल्या शरीरातली जीभ आहे, त्या दोन्ही जिभांवरती जर आपला संयम असेल, विवेक असेल, तर आपलं आयुष्य, भौतिक आयुष्य जे आहे ते पण सुखाने जातं आणि आध्यात्मिक आयुष्यामध्ये पण आपल्याला या विवेकाची गरज आहे. पहिला श्लोक जो आहे, मत प्रिय सखी मत जिव्हे मय्यनुकंपाम कुरुष्व नौमी त्वाम अन्यापवाद रहिता भज सततमो नमः शिवायती. ढोबळ ढोबळ आपल्याला ऐकतानाच कळलं. मत प्रिय सखी, माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस तू. मत जिवे, हे जिवे, तू माझी सगळ्यात प्रिय सखी आहेस. मय्यनुकंपाम कुरुष्व नवमी त्वाम, मी तुला नमस्कार करतो, नमन करतो, माझ्यावर दया कर, अनुकंपा, मय्यनुकंपाम, माझ्यावर अनुकंपा कर, दया कर. कुरुष्व नवमी त्वाम, मी तुला प्रार्थना करतो, ऐक. अन्यापवाद रहिता, अन्य अपवाद रहिता भज सततमो नमः शिवायती. दुसऱ्या कोणाची निंदा, चहाळी, नालस्ती, दुसऱ्याबद्दल काही टॉक्सिक वेडवाकड न बोलता नमः शिवायती, प्रत्येक क्षणी तू फक्त शिवाचं नमन कर, नमः शिवायती. आता इथे तुम्ही श्रीराम, जयराम, जय जयराम म्हणू शकता, कृष्णाचं नाव घेऊ शकता,
3: जप करत राहा असं म्हणा.
4: तुम्हाला ज्या देवतेचं स्मरण किंवा संतांचं स्मरण करून आनंद मिळतो त्यांचं सतत स्मरण करा. ओके, नारायण, नारायण, नारायण असं जे म्हटलं जातं तसंच, गोविंद, गोविंद म्हटलं जातं, जे काही आवडेल तुम्हाला ते करा. चुकीच्या कामासाठी तुझा वापर करून घेऊ नकोस,
3: हे सगळ्यात महत्त्वाचं.
4: कारण जिभेचं सगळ्यात महत्व काय आहे की तिला जी रसना आहे, रसास्वाद, हे तिचं प्रमुख काम आहे,
3: काम आहे हो.
4: तर मग भौतिक गोष्टीतल्या चुकीच्या गोष्टींचा रसास्वाद घेण्यापेक्षा मधुर असं जे नाव आहे देवाचं, परमेश्वराचं, ते तू घे असं ते पहिल्या श्लोकात सांगतात. याचं कारण काय की आपण वेडवाकडं निगेटिव्ह किंवा टॉक्सिक बोलू शकतो, पण ते बोलताना पहिलं मनामध्ये ते विचार निर्माण होतात आणि विचार निर्माण झाले की ते आतमध्ये प्रोसेस करतात आणि आपलं माइंड करप्ट करतात किंवा टॉक्सिक करतात. तर त्याच्यातून आपल्याला फायदा काहीच नाही, पण नुकसान जास्त आहे. आपलं माइंड जर टॉक्सिक झालं तर ते डिप्रेशनमध्ये जातं, फ्रस्ट्रेशनमध्ये येतं, त्याला राग येतो आणि ते षड्रिपूंच्या ऑटोमॅटिकली अंमलाखाली येतं. तर जेवढा डिवाईन विचार करू, जेवढं सातत्याने त्या नावाच्या जवळ राहू, तेवढं आपण त्या डिव्हिनिटीमध्ये अकंठ बुडालेलो असू. म्हणून त्या जिव्हेला त्यांनी प्रार्थना केलेली आहे, आदेश नाही दिला, प्रार्थना केली. कारण जीभ जी आहे मनाची असो किंवा भौतिक असो, कोणाचंही ऐकणारी नाही. तिला जर पटलं आणि तिने केलं तरच हे घडू शकतं. ओके, नाही आपण म्हणतो ना की मनाला किती सांगितलं तरी ते माकडासारखं सारखं या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असतं.
3: मला एकदा असं आठवतं की नाथांनी सांगितलं की हे जे सगळे श्लोक आहेत हे फक्त पाठ करण्यासाठी नाहीये, तर त्यातनं जे आपल्याला दिव्य ज्ञान दिलं जातं ते आपण आचरणात आणले पाहिजेत आणि स्वतः बदल केला पाहिजे, नाही का?
4: अगदी बरोबर आहे. पण हेच फक्त श्लोक किंवा हे स्तोत्र नाही तर सगळे जेवढे ग्रंथ आहेत ते पाठ पाठांतरासाठी नाहीच आहेत, त्याचं चिंतन आणि मनन करण्यासाठी ते श्लोक आहेत. आपण अनेक वेळेला बघतो की 700 श्लोक पाठ आहेत, 1000 श्लोक पाठ आहेत, उलटे म्हणता येतात, सरळ म्हणता येतात, तर कौतुकच आहे त्याचं. पण त्याच्यामध्ये वेळ न घालवता प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दामध्ये काय दिव्य अर्थ भरलेला आहे आणि तो मला रोजच्या जीवनात कसा इम्प्लिमेंट करता येईल आणि त्याची कास धरून आपल्याला उत्थान कसं साधता येईल हे महत्वाचं आहे.
3: खरी गोष्ट आहे.
4: हे शंकराचार्यांनी 4 श्लोकात दिलेलं आहे फक्त.
3: मिलिंद दादा ऐकवा ना ती जिव्हा प्रार्थना.
4: जरूर जरूर ऐकूयात आपण जिव्हा प्रार्थना.

0: श्रोतेहो, मला आशा आहे की हा भाग तुम्हाला नक्की खूपच आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात.
1: अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
4: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
3: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

31 नंबर पुन्हा एकदा 7020353130. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55 दुपारी.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आज 9 मे, आज जन्मदिवस आहे जतीन कदम यांचा. जतीनजींचा आज 41वा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आप्तांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांची नावं श्रीमती राजकुमारी कदम, सौ गायत्री जतीन कदम, चिरंजीव आर्या जतीन कदम, अशा समस्त कदम परिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे चक्रदेव आणि पेंढारकर परिवारांनीसुद्धा जतीनजींना 41व्या जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. जतीनजी, आपल्याला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

आता ऐकूया जतीन कदम यांच्या 41व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक।

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. आज कालाष्टमी आहे. महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिन आहे. आज आध्यात्मिक दिन विशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सृष्टीच्या उत्पत्ती आणि विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचं नेहमीच कुतूहल असतं. जगातल्या अनेक शास्त्रांमध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत. कोणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जातं, तर कोणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेने अवघी पृथ्वी जळून जाते. कोणी यालाच कल्पांत असं म्हणतात. त्यांच्या मते या दिवशी सर्वांचा निवाडा केला जातो, तर काही जण नित्य प्रलय आणि नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती ही अनादि आहे. प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असतं, परंतु ती कधीही नष्ट झालेली नाही. भारतीय धर्मग्रंथांच्या मते मनूने प्रलय पाहिला होता. त्याच्यासह 11 ऋषींनी एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते आणि तिथे प्रलय ओसरेपर्यंत ते राहिले होते, असं त्या धर्मग्रंथात म्हटलंय. श्रीकृष्णांचे उपदेश आणि त्यांच्या जीवनसंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतामध्ये मृकंडू मुनींचे पुत्र मार्कंडेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचं वर्णन दिलेलं आहे. ते हिमालयाच्या उत्तरेला पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते.

येणाने त्यांना दर्शन दिलं. तेव्हा मार्कंडेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ती माया मी पाहू इच्छितो की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत योनींमध्ये भ्रमण करीत राहतो. भगवंताने ते कबूल केलं आणि एक दिवस जेव्हा मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमात भगवत चिंतनात तन्मय झालेले होते तेव्हा त्यांना दिसलं की चारी बाजूंनी समुद्र उफाळत होता, त्यात मोठ्या मगरी दिसत होत्या. स्वतः मार्कंडेय त्या क्रोधित मगरींच्या कचाट्यात सापडले होते आणि आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, स्वर्ग, ज्योतिष मंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेलं. इतक्यात मार्कंडेय मुनींना एक वडाचं झाड आणि त्याच्या पानावर बालमुकुंदाचं दर्शन झालं. नंतर त्याच्या श्वासाबरोबर मार्कंडेय मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम आणि सूर्यमंडलासहित सृष्टी सजीव झालेली त्यांना तिथे दिसली. त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशूच्या उदरातून बाहेर आले आणि त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कंडेय मुनींनी स्वतःला आश्रमात आसनावर बसलेल्या अवस्थेत पाहिलं.

श्रोतेहो आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: जुने राजे जे आहेत ना आर्यावर्ताचे विशेषत, हे बहुतेक राजे हे कर्तव्य दक्ष, कर्तव्य परायण, प्रजाहित दक्ष, प्रजेच्या साठी जास्तीत जास्त कष्ट करणारे असे आहेत. आणि त्यामुळे त्यांना लोक आनंदाने कर देत असत. का? तर या कर रूपी दिलेल्या गोष्टीचा उपयोग हा प्रजेच्या सुखासाठीच होणार आहे याची खात्री होती, त्यांना निश्चिती होती, विश्वास. आणि जो राजा कर्तव्यापासून ढळतो त्याला लगेच मंत्री किंवा ऋषी पदच्युत करत असत, किंवा त्याला आधी शिकवायचं, बाबा हे चांगलं नाही बरं का वागतोयस ते, तू सावध झाला तर बरी गोष्ट आहे, नाही तर त्याचा राज्यावरचा अधिकार काढून घेण्याचा हक्क सुद्धा ऋषींना होता.

0: आणि मग योग्य जो कोणी असेल त्याला पुन्हा राज्यावर बसवायचा, असा हक्क, असा अधिकार. तर हा कार्तवीर्य, राज्याचं नीट पालन कर. दत्तात्रयांचं ते ज्या ठिकाणी राहतात गुहेमध्ये, तिथे त्यांचा आशीर्वाद घे, त्यांचा उपदेश घे, आणि मग चांगल्या तऱ्हेने राज्य कर. वाईट तऱ्हेचं किंवा राज्याचा जे वाईट आहे ते घेऊ नकोस. सत्ता हा एक प्रकारचा मध जळण्याची पण गोष्ट आहे. ज्याप्रमाणे संपत्ती जास्त झाली तर त्याचाही तसं सत्तेचाही मध जळतो. तर पण ही सत्ता काय किंवा संपत्ती काय, राजा आपल्याकडची संकल्पना अशी आहे, राजा हा राज्याचा स्वामी नाहीये, सेवक आहे, प्रजेचा सेवक आहे राजा. ही भावना असल्यामुळे मध येण्याचं कारण नाही, माग चढायचं कारण नाही. माझं आहे हे सगळं म्हटल्यावरती माझं काय चाललंय यांची बरोबर. सर्व देव दत्तात्रयांकडे गेलेले आहेत. आता ह्या एकात एक कथा आहेत बरं का. तर मग दत्तात्रयाचं मोठेपण काय असं पुन्हा कार्तवीर्य अर्जुनाला दुसरं नाही कोणतरी सांगायचं. एकात एक गोष्टीतनं गोष्ट असं आहे. दानवांनी दैत्यांना देवांना फार त्रास दिला, ते पराभूत झाले आणि म्हणून मग पळायला लागले. त्यावेळेला बृहस्पतींनी सांगितलं की इकडे तिकडे कुठे जाऊ नका, तुम्हाला आश्रय मिळणार नाही, दत्तात्रयांकडे जा, ते तुम्हाला योग्य मार्ग सांगतील. आणि म्हणून हे सगळे देव दत्तात्रयांपाशी गेले, त्यांचं स्तवन केलं, आराधना केली. जिथे जिथे दत्त जातील तिथे तिथे त्यांच्या मागोमाग हे देव सगळे फिरत होते. ते म्हणले अरे काय येत आहे माझ्या मागोमाग, जंभासूर नावाचा जो असूर आहे त्यांनी सगळीकडे सृष्टीवरती प्रलय मांडलाय आणि आम्हाला पळवून लावलंय. तर तुमची जी विद्या आहे यश मिळवण्याची, जय मिळवण्याची, ती विद्या आम्हाला द्या. तेव्हा दत्तात्रय म्हणले की अरे बाबा, विद्या माझ्याकडे आहे बरोबर आहे, पण माझे शेजारी सदैव बायको आहे ना बरोबर, दूषित झालं त्यामुळे मी, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यावेळेला सगळे देव म्हणले आम्हाला फसवता का तुम्ही, आता आमची परीक्षा घेताय, लक्ष्मी आहे तुमच्या बरोबर, ती कधी दूषित होणार नाही, तुम्हाला दूषित करणार नाही, तर तुम्ही आमच्यावरती कृपा करा. दत्तात्रय हसले म्हणले बरोबर आहे तुमचं, आता काय करा, दैत्यांना बोलावून घ्या, युक्त्या प्रयुक्त्या कशा असतात बघा. दैत्याने त्यांचं पुन्हा मारामारी सुरू झाली आणि त्यांनी लक्ष्मीला सोडून दिली तिकडे. आता ही लक्ष्मी आपल्याजवळ आली म्हटल्यानंतर दैत्याने तिला पालखीमध्ये बसवली आणि चला आपल्या घरी येऊन जायचं म्हणून निघाली. तेव्हा दत्तात्रय देवांना सांगतात आता लक्ष्मी ह्यांच्या डोक्यावर बसली आहे, म्हणजे ह्यांचं बळ संपलं, आता तुम्ही हल्ला करा, नक्की ते परत. काय युक्ती, लक्ष्मी डोक्यावर बसली, त्यांचं बल आणि सामर्थ्य संपलं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे ना. हा सांगितलं असेल मी यापूर्वी तुम्हाला की लक्ष्मीला कधीही एकटीला बोलवायची नसते. सगळे देव जे आहेत जोडीने येतात, त्यावेळेला नवऱ्याच्या वाहनावरून डबल सीट येतात. शंकर आणि पार्वती एकत्र यायचे असतात, त्यावेळेला ते नंदीवरून येतात. आणि ज्यावेळेला पार्वती एकटी कामाला जाते बाहेर, त्यावेळेला ती तिचं स्वतःच वाहन, तिची स्वतंत्र मोपेड घेऊन जातो. शेरावाली माँ ऐकलं असाल ना तुम्ही, वाघ आणि सिंह ही तिची वाहन आहे, त्याच्यावरनं जाते ती. तसं लक्ष्मी नारायण ज्यावेळेला एकत्र येतात, त्यावेळेला गरुडावरनं येतात. येई येई गरुड ध्वजा विटे सहित करीन पूजा. आणि लक्ष्मी ज्यावेळेला एकटी निघते, एकटीला आवाहन केलं जातं, तिच्या वाहनावरून म्हणजे घुबडावरून येते. घुबड हे तिचं वाहन आहे. आता घुबड वाहन आणलं की ते दारात उभं करायचं आणि दक्षिणेने हात यायचं. दारावर घुबड बसणं कुलनाशाला वंशनाशाला विनाशाला सुरुवात असते. त्यामुळे लक्ष्मी डोक्यावर बसली यांच्या, आता त्यांचं काही खरं नाही, आता तुम्ही जिंकणार. म्हणून दत्तात्रयाने सांगितलं की ती त्यांच्या डोक्यावर लक्ष्मी बसलेली. थोडक्यात असं आहे की लक्ष्मीची हवा तातडीने डोक्यात जाते आणि माणसाचा सारासार विचार सुद्धा संपुष्टात येतो. रॉकफेलर नावाचे जे मोठे रॉकफेलरची आता ही आहे मोठी शिष्यवृत्त्या वगैरे आहेत, बरेच मोठा दानी मनुष्य आहे. विवेकानंदांच्या काळामध्ये ते अतिशय अस्वस्थ होते, त्यांना खूप मनस्ताप होते, मनस्ताप झालेला होता आणि अतिशय दुःखी अंतःकरणाने ते विवेकानंदांना भेटायला आले. अमेरिकन मनुष्य. विवेकानंदाने त्यांना सांगितलं, कबीराचा दोहा सांगितला. ते म्हणले, कुठलीही गोष्ट जास्त झाली ना की त्याचा विनाशच होतो. धन बाडे घर में पाणी बाडे नाव. नावेमध्ये जर पाणी आलं आणि घरामध्ये धन जर जास्त वाढलं तर मग काय करायचं? दोनों हात उछालिए यही सजानो का. दोन्ही हातानी हा उपसा आणि बाहेर फेका. त्याचा अर्थ बरोबर कळला आणि रॉकफेलरने आपल्या स्वतःच्या प्रचंड धनाचा उपयोग अनेक संस्थांना देणग्या शिष्यवृत्त्या या ठिकाणी केला आणि विवेकानंदांच्यामुळे ध्यानयोगामध्ये त्याला मनाला शांती मिळाली. दोनों हात उछालियो यही सयानो का. लक्ष्मी सुद्धा जर जास्त झाली घरामध्ये तर ती चांगल्यापेक्षा वाईट मार्गाने जायला बघते आणि आपली मुलं वाईट मार्गाने जाऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांना गरजेपेक्षा आणि योग्यतेपेक्षा जास्त पैसा देऊ नये त्यांच्या हातामध्ये. ज्या मार्गाने येतो पैसा त्याच मार्गाने जातो. वाईट मार्गाने मिळवला तर वाईटच मार्गाने जातो. नुसता नाही आपल्या मागे फरा फरा फरा आपल्याला ओढत नेतो आणि जातो. अनेक असे अनुभव माहिती आहे, संतांनी तर जागोजागी सांगितलेलंच आहे. पण वाईट मार्गाने जो जो मनुष्य पैसा गोळा करतो त्याच्या पुढच्या पिढीचा सत्यानाश होतो अशा तऱ्हेची उदाहरणं जगामध्ये आहे. आणि म्हणून ते सांगतात, धन जोडायचं नाही का? अवश्य जोडा. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगला व्यवहार, चांगला कष्ट, चांगलं काम करून भरपूर मिळा. त्याच्याबद्दल लोक आमच्या संतांना काय किंवा ऋषींना काय, धन गमावण्याबद्दल हे नाही आहे. वाईट मार्गाने नको, चांगल्या मार्गाने मिळवा. कितीही मिळवा, चांगल्या मार्गाने मिळवा आणि चांगल्या कार्यासाठी खर्च करा. त्यामुळे लक्ष्मी दैत्यांच्या डोक्यावर चढली आणि मग नाना प्रकारे त्यांचं शक्ती कमी झाली, त्यांचं ध्यान बल कमी झालं. मग देवाने त्यांच्यावर हल्ला केला आणि देवांना विजय मिळाला असं दत्तात्रय सांगतात कार्तवीर्याला. आणि म्हणून मग कार्तवीर्याला सुद्धा मायेमध्ये माया हा शब्द वापरलाय, अनेक ठिकाणी वापरलाय. गीतेमध्ये आहे, मम माया दुरत्यया, माझी माया सहजासहजी पार करून जाणं कुणालाही शक्य होत नाही. ही सगळी देवाची मायाच आहे. आपल्याला ते नवविधा भक्तीचा प्रकार माहिती आहे की नाही? त्यात पाद सेवन भक्ती आहे बघा. देवाच्या पायाशी जा, पाय धरा. असं कधी कोणी म्हणत नाही देवाचं डोकं धरा, देवाचं पोट धरा. पाय धरा. पायच का, बाकीचं का नाही धरायचं? देवाचे पायच का धरायचे? आम्हाला फार म्हणजे वडिलांचे आम्ही अनेक वेळा याच्यावरती वाद घातलेले बरं का, भांडणं केलेली आहेत. वाटेल त्या शंका विचारायच्या त्यांना आणि मध्ये हसायचे, म्हणायचे काय काहीतरी बोलता तुम्ही लोक, म्हणजे पायच का धरायचे? त्यामुळे हा देव जो आहे ना, हा मोठा जादूगार आहे. त्याच्याकडे भलं मोठं जाळ आहे, माया जाळ. त्याला एक गोष्ट सांगतात, कदाचित सांगितली असेल मी आपली, मला आठवत नाही. सरोवरामध्ये कोळी, कोळी म्हणजे जाळं टाकून मासे धरणारा कोळी, तो आला आणि सरोवरामधले जे मासे होते बरेचसे, त्यांच्यापैकी जो एक अनुभवी श्रेष्ठ मासा, ज्येष्ठ मासा होता वयाने, तो सांगायला लागला, अरे तो कोळी येतोय, तो जाळं टाकेल, आपल्याला धरायचा प्रयत्न करेल, एकच काम करा की तुम्ही तो जिथं उभा राहील ना त्याच्या पायाजवळ गर्दी करा सगळ्यांनी. सगळे बाकीचे म्हणले काय येडायच का काय, त्याच्याजवळ काय जात, त्याचं पायाजवळ गेलं तो पकडू नाही का देणार पट्टीशीने, ऐका अरे करा माझं, सल्लागार समिती नको आहे मला. विशेषतः तरुण मंडळींना कोणी सल्ला दिलेला चालत नाही, आवडत नाही, अनुभवाचे बोल असतात पण तरी आवडत नाही. आणि हे लोक बाकीचे सगळे मासे लांब लांब लांब पाळायला लागले, पण या ज्येष्ठ श्रेष्ठ म्हाताऱ्याचा ऐकणारा काही जण एक छोटा गट होता, त्याचं ऐकून ज्या ठिकाणी कोळी येऊन उभा राहिला त्याच्याजवळ पायाजवळ आले. कोळ्यांनी काय केलं, खांद्यावर जाळं आणलेलं होतं, उभा राहिला पाण्यात आणि असं भिर्र करून जाळं फेकलं, त्याबरोबर जे सगळे पळून जाणारे मासे होते ते बरोबर अलगद त्या जाळ्यात सापडले आणि मला आले उड्या मारायला टनटन टनटन टनटन. पायाजवळून ते वाचले, तो म्हणतो अरे वेड्यानो, त्या कोळ्याला स्वतःच्या पायात जाळं टाकता येईल का, तो लांबच टाकणार ना. तसा देवाला मायेचं जाळं त्याच्या पायात टाकता येत नाही, जितकं तुम्ही लांब जाल तितके जाळ्यात अडकता. आणि म्हणून देवाच्या पायाशी जायचं, त्याच्या पायाजवळ त्याला जाळं टाकता येत नाही, मग आपण वाचतो त्यातनं. म्हणून माया जाळ जे सगळं आहे ते संबंध बाहेर आहे, ईश्वरामध्ये आहे, देवाच्या चरणाशी त्याला स्वतःला टाकता. तर तिथं उभा आहे ना तो, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय पंढरीच्या पांडुरंगा, साहदोसी काय, त्याच्या पायाजवळ जा, म्हणजे त्याच्या माया जाळातून वाचण्याचा आपल्याला काहीतरी चान्स आहे, काहीतरी संधी आहे. म्हणून त्याचे चरण धरा, पाय धरा, त्यांना नमस्कार करा, नम्र व्हा. हा कार्तवीर अर्जुन शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वोच्च शस्त्रधारी भगवद्गीतेमध्ये आहे, अनेक विभूती सांगितल्या आहेत कृष्णाने, त्याच्यामध्ये शस्त्रधाऱ्यांमध्ये अर्जुन मी आहे म्हणून सांगतो. तो अर्जुन म्हणजे हा धर्मभीम अर्जुनामधला अर्जुन नव्हे, हा कार्तवीर्य अर्जुन जो आहे, कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्य अर्जुन, हा सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वोच्च सर्वोत्तम म्हणून गणला जातो. त्याचंही नाव अर्जुन आहे. मोठी तपश्चर्या केली, एक दत्तात्रयांचं पूजन केलं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने त्याने आपलं राज्य सांभाळलं असा उल्लेख आहे. पण हा शत्रुजिताचा मुलगा ऋतुध्वज अतिशय उपकारी आहे, शीलवान आहे, शस्त्रशास्त्र विद्येमध्ये परिपूर्ण आहे. आणि त्या कुमारावस्थेमध्ये गालव ऋषी दैत्याचा दैत्य गालव ऋषींना त्रास देतो आहे आणि विध्वंस करतो आहे आश्रमाचा, आणि म्हणून त्यांच्या आश्रमाचं रक्षण करण्यासाठी एका उत्तम आश्रयावर बसून हर्तुध्वज निघालाय. आश्रमाचं आणि यज्ञाचं रक्षण करायचं काम अनेक राजांनी केलंय, माहिती असेल आपल्याला. राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात आणि तो विध्वंस रोखण्यासाठी राजानं यायचं किंवा राजपुत्राला मागायचं, आपल्याला घटना माहिती आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून

भक्तीसुद्धा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दिवस जमा होत. आपण दासबोध पाहतो आहोत दशक पहिला समास नववा. आणखी एका ठिकाणी म्हटलंय त्याने, जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी. तिला काय काय म्हटलंय बघा, त्याने पापी म्हटलं, भिकारी म्हटलं, पापी जन्मला कुलक्षया कारणे. परमार्थ न करणार जर असेल तर कुलक्षयाला कारणीभूत असतो असा पापी पुरुष असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याला गुचीर म्हटलाय, उंदीर म्हटलेला आहे. जो परमार्थ न करणारा आहे त्याला संत अनेक शब्द वापरतात. तसं इथं देखील त्यांनी म्हटलंय की तो पापी आहे. असो किती सांगणार आता, भगवत प्राप्ती विण करी संसाराचा शीण. भगवत प्राप्ती करून न घेता जो संसाराचा शीण म्हणजे कावडा वाहतो, बैल जसा कष्ट वाहत असतो ना तसा हा वाहत असतो संसाराचे कष्ट. परंतु त्याच्यातून हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा हे तो विसरलेलाच असतो. तो ते कष्ट निष्कळ नुसतेपणे वाहत असतो. असा जो आहे त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. असा जो कोणी परमार्थ न करणारा आहे त्याचं तोंड देखील पाहू नये असं सांगितलं. म्हणून संत आपल्या शिष्यांना सांगतात, साधकांना सांगतात की साधकांच्यातच राहा. जे कोणी संसारामध्ये गुंतलेले आहे त्या वातावरणात जाऊ नका, न जाऊ. जरा कुठं तो जीव सत्व गुणी ऊर्ध्व गतीला लागलेला आहे थोडा थोडा, तो पुन्हा त्या वातावरणात गेला तर खाली यायला वेळ नाही, पतन व्हायला वेळ लागत नाही, ऊर्ध्व जायला वेळ लागतो. अशा लोकांचं मुख देखील पाहू नये. भल्या माणसाने काय करावं, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धारावे, हरिभक्ती करूनी. त्या भल्या माणसाने परमार्थ करावा, शरीराचं सार्थक करावं आणि आपल्या पूर्वजाने त्यांचा देखील उद्धार करावा, हरिभक्ती करूनी. असं म्हणून हा दासबोधाचा हा दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवनाचा हा संपवलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे येत आहे तो दहावा समास जो आहे तो नरदेह स्तवन आहे. नरदेह स्तवन करून त्यांनी हा समास संपवलाय. नरदेह स्तवनात ते म्हणतात की धन्य धन्य हा नरदेह हो. अरे नरदेह

देह प्राप्त झाला ही मोठी गोष्ट आहे, कारण काय पशुदेही नाही गती नरदेहीच प्राप्ती परलोकाची. पशुदेह जर आला तर त्याच्यामध्ये परलोकाची प्राप्ती पारत्रिक कल्याण होत नाही, परंतु नरदेह प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये जेवढा परमार्थ कराल तेवढा सिद्धीला जाईल. पण प्रयत्नशील राहायला पाहिजे. चारी मुक्तींचे तुम्ही धनी व्हाल त्याच्यासाठी नाना साधना करायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी समर्थाने, नरदेह जर पांगळा असता तर परोपकार करता आला नसता. म्हणून इतके नसता व्यंग सकळ देह आणि चांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सर्व बाजूनी परमार्थ करायला देह चांगला दिला ना, डोळे वाचू शकतायत ना, कान ऐकू शकतायत ना, हातपाय आहेत, ध्यानाला बसता येत आहे, नामस्मरण करता येत आहे, सगळं जर करता येत आहे तर त्या देहाचं सार्थक कर परमार्थ केल्याने. कारण काय आहे, जन्म दो दिसांची वस्ती कुठेतरी करावी. या देहात राहिलेला आहे तो देह कुठेही आपण ठेवतो, धर्मशाळेत राहतो वेळ प्रसंगी, परंतु ते धर्मशाळेत मुक्काम करत नाही, तो तिथून त्याला पुढे जायचं असत. तसं वेगळे वेगळे देह धारण करत करत करत तो जीव आता ह्या मुक्कामावर जिथे आलेला आहे, तर ह्या जन्मामध्ये नरदेह प्राप्त आहे, तो वरच पुढच्या मार्गाला लाग. असं जर केलं नसतंय तर त्याचा सार्थक होणार नाही, वायारे गेला असं होईल. म्हणून नाही तरी हे देह परमार्थी लागले तरीच याचे सार्थक झाले. देह जर परमार्थ करील तरच त्याचं सार्थक होईल, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथे. आपण म्हणतो एखादा होता बा चांगला, काय काय झालं, ऍक्सिडेंट झाला, गेले वय वर्षे 25, 28, 30, 60 कोणत्याही वयामध्ये. मृत्यू हा केव्हाही येणारच आहे असं समजू नये की आपल्याला 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष आयुष्य मिळेलच असं सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी जाण्याची शक्य आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण काय करतो, मरणाचे स्मरण असावे म्हणून त्याच्यामध्ये इन्शुरन्स केलेलं पाहिजे, पैसे शिल्लक टाकले पाहिजेत, असं केलं पाहिजे, मुलाबाळांची काळजी केली पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर तुझा जो जन्म झालाय, या जन्मामध्ये तुला पुढचा काही विचार आहे का नाही, काय पुढे होणार आहे त्या जीवनाचं सार्थक कसं करायचं, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे, नाही तर सगळं व्यर्थ जाईल. म्हणून हा नरदेहस्तवनाचा समाज सांगून पहिला दशक संपवलेला आहे. आपलं पहिलं दशक आणि काही समाज हे आपण विस्तृतपणाने घेतलेले आहेत, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचा सगळा विचार जास्त चांगल्या तऱ्हेने करणार आहे. दुसऱ्या दशकामध्ये देखील काही समास आपण बघणार आहोत. त्याच्यामधला दुसऱ्या दशकाचा पहिला समास जो आहे तो साधकाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे. त्या समासाचं नावच आहे मूर्ख लक्षण नाम समास. ह्याच्यातील जर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की आपण बऱ्याचशा गोष्टी यातल्या करत असतो. कुणी आपल्याला मूर्ख म्हटलेलं आपल्याला चालत नाही, परंतु समर्थांसारखे संत जे असतात ते प्रत्यक्ष आपल्याला मूर्ख म्हणत नाहीत, पण ते असं म्हणतात की हे बघा, हे जर कोणामध्ये असेल तर त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी ते थोडस आपण बघूया, कारण साधनेच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी आहे. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्याची लक्षणे. जे केवळ बद्ध जीव आहे, प्रापंचिक सगळं ज्ञान आहे, उदंड ज्ञान आहे, पण आत्मज्ञान जर नसेल, असे जे अज्ञानी जीव आहे त्यांची ही लक्षणं आहे. म्हणून ही मूर्ख लक्षणं कोणामध्ये असतात, तर अज्ञानी जीवात असतात, बद्ध जीवात असतात. त्यांना संसारामध्ये ते कसे असतात, तर पत्नीच्या अधीन असतात. पत्नी हेच त्यांना सर्वस्व असतं. मग आई वडील ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्याविषयीची काळजी नसते, त्यांच्याविषयीच आपलं कर्तव्य आहे याची जाणीव नसते. दुसरं सांगितलं, सांगे वडिलांची कीर्ती आपली आपण स्तुती करी, तो मूर्ख सांगितलं आपली आपण स्तुती करतो. वस्तुत तो साधक जर असेल तर त्यांनी असं लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याकडे दोष काय आहे, ते दोष कसे दूर करता येतील इकडे लक्ष पाहिजे. कुठेतरी एखादा बारीकसा गुण असतो, त्या गुणाच्याच भोवती आपण त्याचे वर्तुळ निर्माण करतो, त्या गुणाचे स्तुती करणारे स्तुती पाठक आपल्या भोवती जमवतो, आणि त्यांनी यांच्या गुणाचं वर्णन करत राहायचं, आणि त्यामध्ये जे आपले दोष आहेत ते दोष उलट पोसले जातात. असा जर कोणी असेल तर त्याला त्यांनी मूर्ख म्हटलाय. बरं, काही मंडळी असतात स्वतःच्या मध्ये कर्तृत्व नसतं. सांगे वडिलांची कीर्ती, आमचे वडील असे असे असे मोठे होते असं सांगतात, पण तुझ्याजवळ काय आहे असं म्हटलं तर काहीच मिळवलेलं नसतं. बहुतांचा वैरी, ह्याचं कोणाशीच जमत नसतं. अहंकारी असतो, मोठेपणाच्या भूमिकेत असतो, दुसऱ्याशी जमवून घेणं, दुसऱ्याशी प्रेमानं वागणं असं नसतं, त्यामुळे बहुतांचा वैरी. वरिष्ठांशी मैत्री, खालच्या लोकांशी मैत्री करणं त्याला कमीपणाचं वाटतं. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत
त्यांच्या दारात मग तो काही काम करायला जाईल, समर्थ नाही, मान्य दिसत नाही. कुणी शिकवलं तर शिकवणीचा मानी वीट, कुणी जर चांगलं काही सांगायला लागलं तर अशी मंडळी त्याला आवडत नाही. मर्यादा सोडून वाढणं असतं, जिथं आपल्याला मान असतो तिथं पुन्हा पुन्हा जायचं. वस्तुत हे अहंकार वाढवणार आहे, अहंकाराचं पोषण करणार आहे, म्हणून फार सावध राहायला पाहिजे. सर्व काळ दुश्चित असतो, काय काम करतोय, कुठं जायचंय, काय करायचंय, काहीच नाही. काही काम करायला की त्याच्यामध्ये 1760 चुका असतात, त्याचं कारण त्या कामामध्ये पूर्ण एकाग्रतेनं भगवंतानी दिलेलं काम आहे असं समजून तन मन धनाने करायला पाहिजे. त्याच्याऐवजी कुठून तरी कस तरी करण्याची वृत्ती असते, त्यामुळे सर्व काळ दुश्चित. घरी रुबावात असतो आणि बाहेर मात्र हीन दिनासारखा असतो. परोपकार नाही, दान नाही, पुण्य नाही, विद्या नाही, वैभव नाही, पुरुषार्थ नाही, काहीच जवळ नसतं, पण मोठ्या अभिमानाने वागत असतो. शरणागत जर कुणी आला असेल तर वास्तविक संतांची भूमिका अशी असते, कुणी शरणागत आला असेल तर त्याला ते जवळ करतात, आणि ह्याच्या बाबतीमध्ये कुणी शरण आला असेल तर त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतात. लक्ष्मीचा भरवसा धरी पैशाच्या तोऱ्यात असतो, वैभव आलं की त्याची मान ताठ छाती पुढे काढून चालत असतो, पण लक्ष्मीचा भरोसा धरू नये. आज आहे उद्या नाही, केव्हा येईल आणि केव्हा जाईल काही सांगता येत नाही, चंचल आहे म्हटलेलं आहे. ईश्वराचा विसर पडलेला असतो, सत्ता आहे, संपत्ती आहे, मोठा कुणीतरी आहे ज्याच्या कृपेमुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याचाच विसर पडलेला असतो. आणि त्याला कळत नाही की जसं करावं तसं पावावं. तू जसं करून ठेवशील कर्म त्याचं फळ तुला भोगायला लागणार आहे, ह्याच्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष असतं. आणखीन एक असतं, परपीडेचे मानी सुख, दुसऱ्याला पीडा देण्यात सुख वाटतं आणि दुसऱ्याला आनंद झाला की याला दुःख होतं. शेजारचा मुलगा चांगला पास झाला का की याच्या पोटात कळमळायला लागतं. शेजारच्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या मुलीचं लग्न ठरलं नाही, उलट तिचं ठरलं तर आनंद वाटायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. जी गोष्ट स्वीकारू नये तिचा स्वीकार आहे. म्हणजे ज्या थोडक्यात ही जी सगळी लक्षणं आपण बारकाईनं वाचली तर लक्षात असं येतं आपल्याला की अज्ञानाच्या पोटी सगळी लक्षणं आहेत, त्याच्यासाठी अज्ञान दूर करणं हे महत्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गुरुदः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलीत
1: समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया। गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे अतुल खांडेकर यांचा. निरूपण प्रणव गोखले.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्या

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दमळे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। रामेश्वरजवळ कोटीकूप नावाचं एक तीर्थक्षेत्र जे होतं, त्या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला येणारी मंडळी स्नानासाठी आवर्जून जात, कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र होतं। ह्या तीर्थक्षेत्रावर जे पुजारी होते ते भरपूर द्रव्य घेतल्याशिवाय कुणालाही स्नान करून देत नव्हते, त्यामुळे गरीब यात्रेकरू ह्या पवित्र स्नानापासून वंचित राहत। स्वामी समर्थांना हे अंतर्ज्ञानाने लक्षात आल्यावर स्वामी स्वतः कोटीकूप तीर्थक्षेत्रावर गेले। आंघोळीसाठी पाण्यात उतरणार इतक्यात पुजारी धावत आले आणि त्यांनी द्रव्य मागितलं, तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तर सर्वत्र संचार करणारे संन्यासी, आमच्याकडून कुठून द्रव्य असणार, मात्र मला इथे स्नान करायचं आहे। तेव्हा हे पुजारी त्यांचं काही ऐकेनात। पुजारी म्हणाले की आम्हाला जे दक्षिणा देतात त्यांनाच आम्ही स्नानाची परवानगी देतो, कोरडं तत्वज्ञान या स्थानावर उपयोगी पडणार नाही। स्वामी समर्थ त्या पुजाऱ्यांना एवढंच म्हणाले, त्या तीर्थक्षेत्रावर द्रव्य लागणार असेल तर मी येथे स्नान करणार नाही, या स्थानावर कुणी स्नान करणार नाही, कारण इथलं पावित्र्य संपलं आहे। एवढं म्हणून स्वामी तिथून निघून गेले। पुजाऱ्यांचे हे लक्षात आलं नाही की आपण दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचा अपमान केला आहे। स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली, पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले। कुणीही यात्रेकरू कोटीकूप तीर्थक्षेत्राकडे फिरकेना आणि पुजाऱ्यांना मिळणारं द्रव्य त्या क्षणी बंद झालं। पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आलं की आपण स्वामींचा अपमान केला आहे। त्यांनी खरं तर पाण्यातली दुर्गंधी संपावी आणि किडे नष्ट व्हावेत म्हणून खूप प्रयत्न केले। ते म्हणू लागले, श्रमुनी थकले निरुपाय, म्हणती कोपले ते यतिवर्य, या गोष्टीचं करावे तरी काय, तळमळवनी हाय करीती। स्वामींची क्षमा मागावी म्हणून त्यांनी स्वामींचा खूप शोध घेतला, परंतु स्वामींची भेट झालीच नाही। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पैशाची हाव माणसाचं आयुष्य अक्षरशः नासवून टाकते। विशेषतः देवस्थानावर जर पैशाचा बाजार मांडला गेला तर कधीतरी त्याचा सोक्षमोक्ष लागतोच। स्वामींना ह्या वृत्ती जिथे जिथे आढळल्या त्या त्यांनी नष्ट केल्या। स्वामींपाशी जे सामर्थ्य होतं त्याचा वापर करून स्वामींनी तीर्थक्षेत्रावरची ही दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली। कोटीकूप तीर्थक्षेत्रावर पुजाऱ्यांनी भक्तांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा ही दुष्टवृत्ती नष्ट होण्यासाठी स्वामी समर्थांनी प्रथम ह्या तीर्थातल्या पाण्याला दुर्गंधी आणली, त्यामुळे यात्रेकरूच तिकडे फिरकेनासे झाले। पुजाऱ्यांचं उत्पन्न बंद झालं तेव्हा त्यांचे डोळे उघडले। स्वामी सामर्थ्याची चुणूक त्यांनी स्वतः अनुभवली, म्हणून त्यांनी स्वामींचा शोध घ्यायला सुरुवात केली।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड

तुमच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 9 मे. शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे करत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढे त्यांचं काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला, दोघेही मेल्याचं सुतक सारखंच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच होतं. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो, ढोंग, बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरलं नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे. ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, देवा, तू मला ज्ञान दिलंस हे खरं, पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात, इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल तर त्या नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात रहा. राम कृपा करील हा भरवसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: पदोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्री मुद्गल पुराण मूळ संस्कृतावरून मराठीत संक्षिप्त अनुवाद. प्रथम खंड. सर्वतंत्र स्वतंत्र भगवान वेदव्यासांनी ग्रंथारंभी परब्रह्मस्वरूप सर्वसिद्धी प्रदायक बुद्धी प्रकाशक नरकुंजर रूप श्री गणेशाला वंदन करून मंगलाचरण केलं आहे. नंतर विष्णू शंकर सूर्य शक्ती यांना तसंच नरनारायणादिक देव महर्षी महात्मे यांना पुराण ज्ञानाच्या सिद्धीसाठी शरण जाऊन या पुराण कथनाला प्रारंभ केला आहे. पूर्वीच्या कल्पात शौनकादी मुनी नैमिष नावाच्या अरण्यात कलिदोषनाशक पुराण ऐकण्यासाठी जमले होते. ऋषीमुनींच्या दर्शनासाठी लोमहर्षण नावाचा सूत तिथे आला. त्याचं स्वागत करून शौनक म्हणाला, कलीच्या पापी स्वरूपाला भ्यालेल्या आम्हा सर्वांना तू पुराण सांग. व्यासांनी कथन केलेलं सर्व पुराणोपपुराणादी मी तुम्हाला सांगेन असं सुताने शौनकाला अभिवचन देताच सर्वांना आनंद झाला. तेव्हा शौनकांनी पुन्हा विचारलं, ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचं श्रेष्ठत्व सांगितलं असल्याने बुद्धीचा निश्चय होत नाही, तरी सर्वमान्य जे असेल ते तू आम्हाला सांग. यज्ञाचा विध्वंस झाल्याने शोकयुक्त झालेल्या दक्षाला मुद्गल ऋषींनी सर्वमान्य असा जो विघ्नराजाच्या स्मरणाचा उपाय सांगितला त्याचाच वृत्तांत सूत सांगू लागला. शंकरांच्या दर्शनासाठी कैलासावर सर्व देव गंधर्वादी आले. त्यावेळी प्रजापती श्रेष्ठ दक्षाचा शंकराकडून अपमान झाला, त्यामुळे शंकरांची त्याने निंदा केली. त्यावरून त्याचा व नंदीचा विवाद झाला. पुढे नारदाच्या सांगण्यावरून दक्षाने बृहस्पतीसव नावाचा यज्ञ केला. त्यात दक्षाने शंकरांना निमंत्रण दिले नाही, त्यामुळे शंकराशिवाय यज्ञ पाहून दधीची ऋषींनी शंकरद्वेषामुळे यज्ञ नाश होईल असा शाप दिला. तसंच इतरांनाही शाप दिले. इकडे कलहप्रिय नारदांनी कैलासाला जाऊन सतीला ही यज्ञवार्ता कथन केली. तेव्हा शंकर जाऊ नको म्हणत असता सती वडिलांच्या घरी गेली, पण शंकरांना दूषण देणाऱ्या दक्षाच्या समोर तिने यज्ञकुंडात देहत्याग केला. नारदांनी सतीच्या आत्मदहनाचा वृत्तांत कथन केल्यावर संतप्त झालेल्या शंकरांना दुःख झालं. या विघ्नाचं मूळ विघ्नराजाच्या स्मरणाचा अभाव हे आहे असं जाणून शंकरांनी गजाननाचं स्मरण केलं. तेव्हा सिद्धिबुद्धीसह गजाननाने दर्शन देऊन सती हिमालय कन्या होईल, त्या पार्वतीला तू वरशील, तुझी इच्छा पूर्ण होईल इत्यादी आशीर्वाद दिला. लगेच निघालेल्या शंकरांनी यज्ञ विध्वंस करून दक्षाचं मस्तक कापून कुंडात टाकलं. तेव्हा सर्वांनी स्तुती केल्यामुळे शंकरांनी बोकडाचं मुख लावून दक्षाला जिवंत केलं. दक्षाने शंकराची स्तुती केली. स्तुतीने संतुष्ट झालेल्या शंकरांनी तू सर्वमान्य होशील असा वर दिला. मुद्गल ऋषींनी शिवपार्वती संवादातून प्रकट झालेल्या गणेश महात्म्याचं वर्णन करण्यास प्रारंभ केला. जगतचालक असा आपला पती गणेशाचं ध्यान करतो हे ऐकून गणेश महात्म्य विस्ताराने सांगा अशी शंकरांना पार्वतीने विनंती केली. पार्वतीच्या विनंतीवरून ब्रह्ममायेचं स्वरूप सांगून स्वेच्छेने निर्माण झालेले

परंतु सृष्टी निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या प्रकृती पुरुषांना त्यांनी तप केल्याने प्रसन्न होऊन गणेशाने वर दिल्याचे शंकरांनी सांगितले. त्या आज्ञेप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांनी सृष्टीरचनेस आरंभ केला. प्रकृती पुरुषांनी गणेशकृपेने सृष्टी रचण्यास प्रारंभ करून सत्वादी शब्दादी तत्व निर्माण केली. देवदेवता निर्मिल्या. तेव्हा निर्माण झालेल्या सर्वांनी गणेशाची स्तुती केली. गणेशाने सर्वांना सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य दिल्यावर सृष्टीची रचना सुरू झाली. त्यामध्ये सर्वांचं महाकारण असलेल्या गणेशाने मायामुग्ध झाल्याने तपस्या केली. तेव्हा प्रकट झालेल्या गजाननाची त्याने स्तुती केली आणि भक्ती निर्विघ्नता व आपत्काळी दर्शन मागितले. गणेशाने सर्वप्रथम आपल्या निश्वासातून वेद प्रकट केले. वेदांनी त्याची स्तुती केल्यावर पंचमहाभूते आणि त्यांच्या तीन अवस्था अशी अष्टधा प्रकृती निर्माण करून अनंत ब्रह्मांडाचा विस्तार केला. पार्वतीच्या प्रश्नानुसार शंकरांनी विराट स्वरूपाचं वर्णन केलं आणि विराट रूपाने केलेली गणेशाची स्तुती सांगून सर्वसिद्धी प्राप्त होणारी वरप्राप्ती विराट पुरुषाला झाल्याचं कथन केलं. त्यानुसार अनंत ब्रह्मांडाची रचना विराट पुरुषाकडून झाली. विराट पुरुषाने ही सृष्टी कशी निर्माण केली असा पुन्हा पार्वतीने प्रश्न केल्यावर ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य या पंचदेवांची उत्पत्ती शंकरांनी सांगितली. पंचदेवांनी स्तुती करून मायामोह न होता आम्ही कोठे राहून कोणते कार्य करावे अशी विचारणा केली. तेव्हा गणेशाने प्रत्येकाला स्थान व कार्य सांगून त्यांना परमेश्वर पद दिलं. पार्वतीच्या गणेशभक्तीचं कौतुक करून शंकर म्हणाले, त्या पाच देवांच्या मनात कालांतराने मत्सर उत्पन्न झाला. त्यात विशेषतः ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला. माझ्यासारखा कोणी नाही असं विष्णू म्हणाले. नंतर विष्णू ब्रह्मदेवांच्या जठरात प्रवेश करून सर्व ब्रह्मांड पाहून आले. ब्रह्माही विष्णूंच्या उदरात प्रवेश करून स्वतःच्या सामर्थ्याने द्वारभेद करून बाहेर आले. दोघांनी एकमेकांना वर दिले, परंतु शंकरांची शक्ती न जाणल्याने ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा शंकर त्या दोघांना वर माग असे म्हणाले. परस्परांचे वरांनी समाधान झाले असता सूर्य तिथे आला, शक्तीही आली. सर्वांनी योग मार्गाने ध्यान केले असता गणेश प्रकट झाला. चतुर्भुज त्रिनेत्र असा गजानन प्रथम शंकरांच्या हृदयात प्रकट झाला. त्यावेळी शंकरांनी विचारलं, आपण कोण? मी आपणास तत्वतः जाणत नाही. पूर्वी देवांना वर देणारा मी गणेश आहे असं सांगून वक्रतुंडांनी माया दूर केली. सर्वांना ते कळल्यावर त्या पंचदेवांनी वक्रतुंडाची स्तुती केली. तेव्हा तुम्ही माझ्या अधीन असून भ्रांत न होता पूर्ण रूपाने राहाल, मोहमुक्त होऊन माझ्यासारखे तुम्ही व्हाल असा वर श्री गणेशाने सर्वांना दिला. शंकरांनी ज्ञान सांगा असं म्हणताच श्री गणेशाने गणेश गीतेचं सार 21 श्लोकांमध्ये सांगितलं. त्यावेळी ते देव परस्परातील भेदभाव टाकून शांत झाले. आम्ही सर्व मोहशून्य झालो, पण आम्ही गुणमय असूनही ब्रह्मरूप कसे अशी शंका पाच देवांनी विचारताच गणेशाने त्या शंकेचं निराकरण केलं. मीच माझ्या मायेने क्रीडा करण्यासाठी पाच स्वरूपात झालो, त्या माझं स्मरण करताच सर्व सिद्धी पूर्ण होतील. पार्वतीला हे सर्व कथन करून शंकरांनी गणेशाचे 8 अवतार तिला सांगितले. नंतर ती त्यांची भार्या कशी झाली हे सांगून गणेशाचं ध्यान करण्यास सांगितलं.
मुद्गल मुखातून शिवपार्वती संवाद ऐकून तृप्त झालेल्या दक्षाने गणपतीच्या अवताराचं कारण विचारलं। तेव्हा मुद्गलांनी स्वतःचा इतिहास सांगितला, तो असा। दुर्वासांनी परीक्षा केलेल्या त्याच्या तपस्येमुळे त्याला नेण्यासाठी विमान आलं। तेव्हा त्यातील दूतांना त्याने स्वर्गाविषयी विचारताच त्यांनी स्वर्गाचे गुणदोष कथन केले। ते ऐकून स्वर्गाला जाण्याचं नाकारून मुद्गलांनी अंगिरा ऋषींच्या आश्रमात जाऊन ब्रह्माचं स्वरूप विचारलं। अंगिरा ऋषींनी ब्रह्मलाभाचं क्रमशः निरूपण केलं। अंगिरा ऋषींनी मुद्गलांना सांगितलं, त्याप्रमाणे मुद्गलांनी 8 गणेशावतार दक्षाला कथन केले। मुद्गलांनी एकाक्षरी विधानाने 1000 वर्षे तपस्या केली असता गणेश प्रकट होऊन वर माग असं त्यांना म्हणाला। तेव्हा मुद्गल कृतकृत्य झाले। मुद्गलांच्या अत्युच्चम स्तुतीने संतुष्ट झालेला गणेश तू माझ्यापासून वर माग असं म्हणाला। मुद्गलांच्या प्रार्थनेप्रमाणे त्यांना अचल भक्ती देऊन आणि भक्तीचं महात्म्य सांगून गणेश म्हणाला, तू माझा पूर्ण भक्त आणि भक्तोत्तम आहेस असा वर देऊन गणेश गुप्त झाले। दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गलांनी वक्रतुंड चरित्र सांगण्यास प्रारंभ केला। इंद्रपद प्राप्तीच्या निमित्ताने चालू झालेल्या महोत्सवात रंभेला पाहून कामातूर झालेल्या इंद्राचं वीर्यपतन झालं। त्यापासून निर्माण झालेल्या महासूर मत्सराने शुक्राचार्यांपासून पंचाक्षरी विद्या घेतली आणि तपश्चर्या केली। तेव्हा शंकर त्या भक्ताला पाहण्यासाठी पार्वती आणि गण यांच्यासह त्याच्याकडे गेले। त्याच्या स्तुतीने संतुष्ट होऊन शंकरांनी त्याला अभय दिलं। घरी आल्यावर दैत्यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या मनात नसतानाही देवांना जिंकण्यास त्याने मान्यता दिली। शुक्राचार्यांकडून स्वतःला राज्याभिषेक करवून युद्धासाठी फार मोठी सेना मत्सराने तयार केली। ती अफाट पसरलेल्या समुद्रासारखी होती। विरोचनादी बलवान अशा दैत्यांना घेऊन त्याने सारी पृथ्वी पादाक्रांत केली आणि त्याचं सैन्य पाताळात घुसलं। अपरिमित विध्वंस होत असलेला पाहून शेषाने संधी करून वार्षिक करभार देण्याचं ठरवलं। नंतर क्रमशः वरुण, कुबेर, यम यांना जिंकून अमरावतीवर स्वारी करून इंद्रासह देवांना जिंकून मत्सरासूर स्वर्गाधीश झाला। तेव्हा काही देव कश्यपाकडे गेले। ते सर्वप्रथम ब्रह्मदेवाकडे आणि तिथून नंतर विष्णूकडे गेले। सर्वांसह कैलासाला जाऊन विष्णूंनी मत्सरासुराची घटना शंकरांना सांगितली। इकडे मत्सरासुराने आपल्याकडे ब्रह्मादी कोणी कसे आले नाहीत म्हणून अंधक नावाच्या आपल्या एका दूताला पाठवलं। अंधकाने सत्यलोक आणि वैकुंठ मोकळे पाहून कैलासात जाऊन शंकरांना मत्सराचा निरोप दिला। शंकरांनी निर्भत्सना केलेल्या त्या दूताने जसंच्या तसं घडलेलं परत येऊन मत्सराला सांगताच मत्सर शंकरांना जिंकण्यासाठी सर्वांसह कैलासाला आला। स्वतः शंकर गणांसह युद्धाला निघाले। मोठं तुंबळ युद्ध होऊन शेवटी मत्सराने त्रिशूलासह शंकरांना पाशबद्ध केलं आणि तो दैत्य अजिंक्य होऊन कैलासात राहिला। मत्सराने स्वतःच्या मुलाकडे कैलास आणि वैकुंठ यांची व्यवस्था सोपवून दिली आणि मग स्वतःसाठी निर्माण केलेल्या मत्सरावासात राहून त्याने अधर्माचरणाचं शासन पूर्णतयात चालू केलं। त्यामुळे त्याच्या विनाशासाठी सर्व देव विचार करू लागले। निरुपायामुळे ते उद्विग्न झाले असता तेथे अकस्मात आलेल्या भगवान दत्तात्रेयांनी त्यांना हृदयस्थ मत्सराचा योग मार्गाने नाश करण्यास सांगून एकाक्षरी मंत्राचा उपदेश शंकरांना केला। सर्वांसह शंकरांनी ध्यान केलं असता वक्रतुंडाने दर्शन देऊन मत्सरासुराचा नाश मी करीन असं आश्वासन दिलं। केवळ स्मरणाने गणनिर्माण करून वक्रतुंड मत्सराच्या नगरीस गेला।
वक्रतुंड आल्याची आकाशवाणी झाली तेव्हा मत्सराशी विचार विनिमय करून प्रह्लादादी प्रमुख दैत्य युद्धासाठी बाहेर पडले. महाप्रतापी वक्रतुंडाला पाहून भ्यालेले दैत्य मत्सराकडे परत येऊन युद्धाचा विचार सोडून दे असं सांगू लागताच युद्धासाठी मत्सर स्वतः ससैन्य निघाला. अहोरात्र 5 दिवस युद्ध होऊनही कोणालाच विजय मिळाला नाही. नंतर झालेल्या अस्त्रयुद्धात प्रह्लादाच्या नारायणास्त्राने देवांसह विष्णू मूर्छित झालेले पाहताच शंकरांनी पाशुपतास्त्र सोडलं. त्यांनी त्रिशूलाने प्रह्लादास वधून विजय मिळवला. तेव्हा सुंदरप्रिय आणि विषयप्रिय नावाचे मत्सरपुत्र युद्धार्थ आले आणि त्यांनी शंकरास बेशुद्ध केलं. तितक्यात वक्रतुंडाच्या 2 गणांनी त्या दैत्यांना ठार केलं. ही वार्ता दूतांनी मत्सरास जाऊन सांगितली. आपल्या पुत्रांचा वध झाल्याचं ऐकून शोकमग्न झालेल्या मत्सराचे वृद्धांनी सांत्वन केले. नंतर तो युद्धास निघाला हे देवांकरवी कळताच तुम्ही निर्धास्त व्हा असा वक्रतुंड सांगत असतात मत्सराने वक्रतुंडाची निंदा केली. तेव्हा गर्व न करता ब्रह्मरूप असलेल्या मला जिवंत राहायचं असल्यास शरण ये असं वक्रतुंड म्हणाला. हे वक्रतुंडाचं बोलणं ऐकून विस्मित झालेल्या मत्सराने त्याची स्तुती केली आणि त्याला त्याने तू सगुण निर्गुण दोन्ही कसा अशी शंका विचारली. वक्रतुंडाने त्या शंकेचं निरसन करून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला भक्ती प्रदान केली. तेव्हा मत्सराला विशेष आनंद झाला. मत्सरासूर शांत झालेला पाहून सर्व देवांनी वक्रतुंडाचं स्तवन केलं. त्या स्तुतीने संतुष्ट होऊन त्याने सर्वांना अचल भक्ती दिली आणि वक्रतुंड गुप्त झाला. देव आणि मत्सर आपापल्या स्थानी गेले. ब्रह्मदेवांनी गणेशाची पूजा कशी केली असं दक्षाने विचारल्यावर मुद्गलांनी सांगण्यास प्रारंभ केला. प्रलय कालाच्या पूर्वी पंचदेवांना निर्माण केल्यावर त्यांनी गणेशाचं स्मरण केलं नाही तेव्हा अनेक विघ्नगणांनी त्यांना अनंत विघ्ने केली. तेव्हा ब्रह्मदेवांनी षडक्षरी मंत्राने तपश्चर्या केली. त्यामुळे वक्रतुंडाने दर्शन देऊन वर माग असे म्हटले. ब्रह्मदेवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाच्या कृपाप्रसादाने ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करता आली. त्याबरोबर ब्रह्मदेवांच्या कंपापासून दंभक निर्माण झाला आणि त्याने तपश्चर्येने ब्रह्मदेवांना संतुष्ट करून सर्वांपासून अभयवर मागून घेतला. मग त्याने एक स्वतंत्र नगर निर्माण करून शुक्राचार्यांकडून स्वतःला राज्याभिषेक करविला. सर्व दैत्यांना घेऊन दंभासुराने पृथ्वी पादाक्रांत करून स्वर्ग वैकुंठ आणि कैलासही जिंकला. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवांकडे येऊन तू आम्हा सर्वांचं रक्षण कर असं म्हणाले. ब्रह्मदेवांनी सर्वांसह एकाक्षरी मंत्राने वक्रतुंडाचं यजन केलं. त्यावेळी प्रकट झालेल्या गणेशाचं स्तवन करून त्याला दंभवृत्तांत सांगताच मी दंभासुराला मारीन असं आश्वासन त्याने दिलं. इंद्राला दूत म्हणून गणेशाने दंभाकडे पाठवलं. परंतु मी 5व्या दिवशी तुला लढावयास लावीन असा त्याचा निरोप इंद्राने परत येऊन दिला. इंद्र निघून गेल्यावर दंभाने हा गणेश कोण, त्याची सिद्धिबुद्धी कोण, त्याचं स्वरूप काय इत्यादी विचारताच शुक्राचार्यांनी गणेशाचं यथार्थ स्वरूप त्याला कथन केलं. गणेशाचं ते अपूर्व दिव्य स्वरूप ऐकून दंभाने गणेशाला शरण जाण्याचं ठरवलं. आपल्या या निश्चयामुळे रागावलेल्या दैत्यांचा विचार न करता नगराबाहेर येऊन तो दंभासूर स्तुती करून गणेशापुढे नम्र झाला. तेव्हा त्याला भक्ती देऊन गणेशाने सारी सृष्टी निरामय केली. दक्षाच्या इच्छेवरून मुद्गल नंतर वामनचरित्र सांगू लागले. देवांनी दैत्यांचा पराजय केल्यानंतर शुक्राचार्यांच्या आदेशानुसार बलीला राजा केलं. गणेशाचं स्मरण न करता
दैत्यांच्या कल्याणासाठी बलीने यज्ञ केला, त्यामुळे स्वतः विघ्न प्रकट होऊन इंद्र हृदयात स्थिर झाले. इंद्राच्या विनंतीवरून विष्णूंनी अदितीच्या पोटी वामनाचा अवतार घेतला. वडिलांकडून घेतलेल्या षडाक्षर मंत्राचा 10 वर्ष जप करताच गणेशाने प्रकट होऊन वामनाला वरप्रदान केले. गणेशाचं पूजन करून वामन बलीच्या यज्ञात जाताच बलीने पूजन करून काय देऊ असं विचारलं. 3 पावलं भूमी मागून वामनाने सर्व व्यापलं तेव्हा गणेशाचं स्मरण न करण्याचं हे फल आहे असं जाणून बलीने गणेशाचं ध्यान केलं. प्रकट झालेल्या गणेशाचं पूजन करून माझ्या मस्तकावर 3रा पाय ठेव असं त्याने सांगितलं. त्यावेळी वामनाने गणेशाचं स्तवन करून त्याच्याच आज्ञेने बलीला पाताळात स्थापन केलं. तत्पूर्वी बलीने यज्ञ संपन्न केला. गणेश गुप्त झाला. सर्व स्वस्थानी गेले. नंतर मत्सरासुराचा नाश जेथे झाला त्या गणेश तीर्थाचं वर्णन सूताने केल्यावर दक्ष मुद्गल संवादातील ढुंढीराजावताराचं चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. हे चरित्र याज्ञवल्क्यांनी कौशिकाला कथन केलं आहे. पूर्वी वृद्ध रुचिक भार्गवाने वनात मृगक्रीडा पाहून गाधी राजाकडे त्याच्या कन्येसाठी मागणी घातली. तेव्हा काळ्या कानाचे 1000 घोडे वरुणाकडून आणून राजाला शुल्क म्हणून दिल्यावर त्याचं लग्न झालं. नंतर स्वतः तरुण होऊन एक नगर निर्माण करून रुचिक तिथे राहू लागला. एकदा गाधीपत्नी रुचिकाचा आश्रम आणि त्या दोघांचं ऐश्वर्य पाहून प्रभावित झाली आणि आपणा दोघींसाठी पुत्रप्राप्तीची याचना कर असं ती आपल्या मुलीस म्हणाली. पत्नीच्या याचनेवरून 2 वेगवेगळे ब्रह्म व क्षत्र प्रकाशक असे चरुपिंड त्या दोघींना तयार करून देऊन ते खाण्यास सांगून रुचिक तीर्थाटनाला निघून गेले. नंतर दोघींनी चुकून परस्परांचा चरुपिंड भक्षण केल्यामुळे दोघींना अपेक्षेपेक्षा वेगळे पुत्र झाले. रुचिक पत्नीला राम झाला तर गाधी पत्नीला विश्वामित्र झाला. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचं कामधेनूवरून युद्ध झालं. तेव्हा पराजित झालेल्या विश्वामित्राने तप करून ब्रह्मदेवांना संतुष्ट केलं आणि तो ब्रह्मर्षी प्रमुख झाला. त्याच्याकडे एकदा सहज याज्ञवल्के आले. मी कोणत्या उपायाने ब्राह्मण होईन असं विश्वामित्राने विचारल्यावर अहंकार टाकण्यासाठी त्यांनी त्याला काशी कथा सांगितली. ब्रह्मदेवांनी दिवोदासाला काशीचं राज्य दिलं आणि शंकरांना मंदराचलावर जाण्यास सांगितलं. दिवोदासाच्या पुण्याईने काशीनगरी समृद्ध झाली, पण तिला शंकरांचा विरह सहन न झाल्याने तिने तप केलं. इकडे दिवोदासाच्या धर्मराज्याने निष्प्रभ झालेले देव ब्रह्मदेवांना शरण गेले. आपल्याला काशी केव्हा मिळेल या चिंतेने शंकरांना दुःख झाले. काशी प्राप्तीच्या हेतूने शंकरांनी सूर्य, वसु, ऋषी, योगिनी यांना काशीला पाठवलं, पण त्यांचा उपयोग झाला नाही. हे पाहून शंकरांनी स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी गणेशाचं ध्यान केलं. अहंकारमुक्त झालेल्या शंकरांना गणेशाने दर्शन दिलं. शंकरांनी पादवंदन करून काशी देण्याची विनंती करताच स्वतःच्या शरीरातून ब्राह्मण निर्मून काशीत मोह निर्माण कर असं गणेशाने सुचवलं. तसेच त्याने विष्णूंना बौद्ध रूपाने तिथे वावरण्यास आज्ञा केली. इकडे काशीनगरीने तपश्चर्या केलेली पाहून शंकरांची प्राप्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आणि गणेश अंतर्धान पावला. नंतर त्या ढुंढीने आणि बौद्धाने सर्व नगरी मोहित आणि भ्रष्ट केली आणि शंकरांना बोलावून देवोदासाला मोक्ष दिला. नगरात गणेशाची स्थापना केली आणि त्याचं आधी स्तवन करावं असं शिवाने सांगितलं. याज्ञवल्क्यमुखातून ही कथा ऐकून नम्र झालेल्या विश्वामित्राला
अहंकार आणि मत्सर यांचा त्याग करण्यास सांगून पुढे त्याला नारायणाशी झालेला संवाद सांगण्यास याज्ञवल्क्यांनी प्रारंभ केला. वैकुंठात साक्षात नारायणाने आपल्याला गणेश महिमा सांगितला असं सांगून याज्ञवल्क्यांनी गणेशाच्या पूजनाला प्राथम्य का हे कथन केलं. तसेच नारायणाने सांगितलेल्या त्याच्या परब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. त्यालाच तू शरण जा असा नारायणाने आपल्याला उपदेश केल्याचं सांगून याज्ञवल्क्य विश्वामित्राला म्हणाले, मी संतुष्ट होऊन गणेशाची प्राप्ती करून घेतली, तू वक्रतुंडाला शरण जा. विश्वात मित्रभाव मिळून तुझं विश्वामित्र हे नाव सार्थ होईल. अहंकार मत्सर टाक आणि गणेशार्पण बुद्धीने गायत्री जप कर. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केल्यावर त्यांची वसिष्ठांनी पूजा केली. साक्षात गणपतीचे दर्शन विश्वामित्रांना झाले तेव्हा त्यांनी त्याची भक्ती मागितली आणि ते गाणपत्य झाले. सूत म्हणाला, असे हे मुद्गल दक्षाच्या संवादातून प्रकटलेले वक्रतुंड महात्म्य मी तुम्हाला कथन केले. प्रथम खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित आणि स्वर सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोते हो, ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55 दुपारी।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध पाहतो आहोत, दशक पहिला समास नववा. आणखी एका ठिकाणी म्हटलंय त्याने, जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी. तिला काय काय म्हटलंय बघा, त्याने पापी म्हटलं, भिकारी म्हटलं, पापी जन्मला कुलक्षया कारणे. परमार्थ न करणार जर असेल तर कुलक्षयाला कारणीभूत असतो असा पापी पुरुष असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याला गुचीर म्हटलाय, उंदीर म्हटलेला आहे. जो परमार्थ न करणारा आहे त्याला संत अनेक शब्द वापरतात. जसं इथं देखील त्यांनी म्हटलंय की तो पापी आहे. असो किती सांगणार आता, भगवत प्राप्ती विण करी संसाराचा शीण. भगवत प्राप्ती करून न घेता जो संसाराचा शीण म्हणजे कावडा वाहतो, बैल जसा कष्ट वाहत असतो ना तसा हा वाहत असतो संसाराचे कष्ट. परंतु त्याच्यातून हाट भरला संसाराचा नफा पाहावा देवाचा हे तो विसरलेलाच असतो. तो ते कष्ट निष्कळ नुसतेपणे वाहत असतो. असा जो आहे त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. असा जो कोणी परमार्थ न करणारा आहे त्याचं तोंड देखील पाहू नये असं सांगितलं. म्हणून संत आपल्या शिष्यांना सांगतात, साधकांना सांगतात की साधकांच्यातच राहा. जे कोणी संसारामध्ये गुंतलेले आहे त्या वातावरणात जाऊ नका, न जाऊ. जरा कुठं तो जीव सत्वगुणी ऊर्ध्वगतीला लागलेला आहे थोडा थोडा, तो पुन्हा त्या वातावरणात गेला तर खाली यायला वेळ नाही.

भावा समाज जो आहे तो नरदेहस्तवन आहे. नरदेहस्तवन करून त्यांनी हा समाज संपवलाय. नरदेहस्तवनात ते म्हणतात की धन्य धन्य हा नरदेहो. अरे नरदेह प्राप्त झाला ही मोठी गोष्ट आहे. कारण काय, पशुदेही नाही गती, नरदेहीच प्राप्ती परलोकाची. पशुदेह जर आला तर त्याच्यामध्ये परलोकाची प्राप्ती पारत्रिक कल्याण होत नाही. परंतु नरदेह प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये जेवढा परमार्थ कराल तेवढा सिद्धीला जाईल. पण प्रयत्नशील राहायला पाहिजे. चारी मुक्तींचे तुम्ही धनी व्हाल त्याच्यासाठी नाना साधना करायला पाहिजे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी समर्थाने, नरदेह जर पांगळा असता तर परोपकार करता आला नसता. म्हणून इतके नसता व्यंग सकळ देह आणि चांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. सर्व बाजूनी परमार्थ करायला देह चांगला दिलाय ना. डोळे वाचू शकतायत ना, कान ऐकू शकतायत ना, हातपाय आहेत, ध्यानाला बसता येत आहे, नामस्मरण करता येत आहे, सगळं जर करता येत आहे तर त्या देहाचं सार्थक कर परमार्थ केल्याने. कारण काय आहे, जन्म दो दिसांची वस्ती कुठेतरी करावी. या देहात राहिलेला आहे तो देह कुठेही आपण ठेवतो. धर्मशाळेत राहतो वेळ प्रसंगी, परंतु ते धर्मशाळेत मुक्काम करत नाही, तो तिथून त्याला पुढे जायचं असत. तसं वेगळे वेगळे देह धारण करत करत करत तो जीव आता ह्या मुक्कामावर जिथे आलेला आहे, तर ह्या जन्मामध्ये नरदेह प्राप्त आहे. तो वरच पुढच्या मार्गाला लाग. असं जर केलं नसतंय तर त्याचा सार्थक होणार नाही, वाया रे गेला असं होईल. म्हणून नाही तरी हे देह परमार्थी लागले तरीच याचे सार्थक झाले. देह जर परमार्थ करील तरच त्याचं सार्थक होईल. नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथे. आपण म्हणतो एखादा होता बा चांगला, काय काय झालं, ऍक्सिडेंट झाला, गेले वय वर्षे 25, 28, 30, 60 कोणत्याही वयामध्ये. मृत्यू हा केव्हाही येणारच आहे असं समजू नये की आपल्याला 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आयुष्य मिळेलच असं सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी जाण्याची शक्य आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण काय करतो, मरणाचे स्मरण असावे म्हणून त्याच्यामध्ये इन्शुरन्स केलेलं पाहिजे, पैसे शिल्लक टाकले पाहिजेत, असं केलं पाहिजे, मुलाबाळांची काळजी केली पाहिजे. ते सगळं बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर तुझा जो जन्म झालाय या जन्मामध्ये तुला पुढचा काही विचार आहे का नाही, काय पुढे होणार आहे, त्या जीवनाचं सार्थक कसं करायचं हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. नाही तर सगळं व्यर्थ जाईल. म्हणून हा नरदेहस्तवनाचा समाज सांगून पहिला दशक संपवलेला आहे. आपलं पहिलं दशक आणि काही समाज हे आपण विस्तृतपणाने घेतलेले आहेत, कारण त्याच्यातून आपल्याला पुढचा सगळा विचार जास्त चांगल्या तऱ्हेने करणार आहे. दुसऱ्या दशकामध्ये देखील काही समास आपण बघणार आहोत. त्याच्यामधला दुसऱ्या दशकाचा पहिला समास जो आहे तो साधकाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे. त्या समासाचं नावच आहे मूर्ख लक्षण नाम समास. ह्याच्यातली जर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की आपण बऱ्याचशा गोष्टी यातल्या करत असतो. कुणी आपल्याला मूर्ख म्हटलेलं आपल्याला चालत नाही, परंतु समर्थांसारखे संत जे असतात ते प्रत्यक्ष आपल्याला मूर्ख म्हणत नाहीत, पण ते असं म्हणतात की हे बघा, हे जर कोणामध्ये असेल तर त्याला मूर्ख असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी ते थोडस आपण बघूया, कारण साधनेच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी आहे. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्याची लक्षणे. जे केवळ बद्ध जीव आहे, प्रापंचिक सगळं ज्ञान आहे, उदंड ज्ञान आहे, पण आत्मज्ञान जर नसेल असे जे अज्ञानी जीव आहे त्यांचीही लक्षण आहे. म्हणून ही मूर्ख लक्षणं कोणामध्ये असतात, तर अज्ञानी जीवात असतात, बद्ध जीवात असतात. त्यांना संसारामध्ये ते कसे असतात, तर पत्नीच्या अधीन असतात. पत्नी हेच त्यांना सर्वस्व असतं. मग आई वडील ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्याविषयीची काळजी नसते, त्यांच्याविषयीचं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव नसते. दुसरं सांगितलं, सांगे वडिलांची कीर्ती आपली आपण स्तुती करी, तो मूर्ख सांगितलं. आपली आपण स्तुती करतो. वस्तुत तो साधक जर असेल तर त्यांनी असं लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्याकडे दोष काय आहे, ते दोष कसे दूर करता येतील इकडे लक्ष पाहिजे. कुठेतरी एखादा बारीकसा गुण असतो, त्या गुणाच्याच भोवती आपण त्याचे वर्तुळ निर्माण करतो, त्या गुणाचे स्तुती करणारे स्तुती पाठक आपल्या भोवती जमवतो, आणि त्यांनी यांच्या गुणाचं वर्णन करत राहायचं, आणि त्यामध्ये जे आपले दोष आहेत ते दोष उलट पोसले जातात. असा जर कोणी असेल तर त्याला त्यांनी मूर्ख म्हटलाय. बरं, काही मंडळी असतात स्वतःच्या मध्ये कर्तृत्व नसतं. सांगे वडिलांची कीर्ती, आमचे वडील असे असे असे मोठे होते असं सांगतात, पण तुझ्याजवळ काय असं म्हटलं तर काहीच मिळवलेलं नसतं. बहुतांचा वैरी, ह्याचं कोणाशीच जमत नसतं. अहंकारी असतो, मोठेपणाच्या भूमिकेत असतो, दुसऱ्याशी जमवून घेणं, दुसऱ्याशी

मन वागणं असं नसतं. त्यामुळे बहुतांचा वैरी वरिष्ठांशी मैत्री, खालच्या लोकांशी मैत्री करणं त्याला कमीपणाचं वाटतं. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या दारात मग तो काही काम करायला जाईल, समर्थ नाही, मान्य दिसत नाही. कुणी शिकवलं तर शिकवणीचा मानी वीट, कुणी जर चांगलं काही सांगायला लागलं तर अशी मंडळी त्याला आवडत नाही. मर्यादा सोडून वागणं असतं. जिथं आपल्याला मान असतो तिथं पुन्हा पुन्हा जायचं. वस्तुत आहे अहंकार वाढवणार आहे, अहंकाराचं पोषण करणार आहे. म्हणून फार सावध राहायला पाहिजे. सर्व काळ दुश्चित असतो, काय काम करतोय, कुठं जायचंय, काय करायचंय, काहीच नाही. काही काम करायला की त्याच्यामध्ये 1760 चुका असतात. त्याचं कारण त्या कामामध्ये पूर्ण एकाग्रतेनं भगवंतानी दिलेलं काम आहे असं समजून तन मन धनाने करायला पाहिजे. त्याच्याऐवजी कुठून तरी कस तरी करण्याची वृत्ती असते. त्यामुळे सर्व काळ दुश्चित, घरी रुबावात असतो आणि बाहेर मात्र हीन दिनासारखा असतो. परोपकार नाही, दान नाही, पुण्य नाही, विद्या नाही, वैभव नाही, पुरुषार्थ नाही, काहीच जवळ नसतं. पण मोठ्या अभिमानाने वागत असतो. शरणागत जर कुणी आला असेल तर वास्तविक संतांची भूमिका अशी असते, कुणी शरणागत आला असेल तर त्याला ते जवळ करतात. आणि ह्याच्या बाबतीमध्ये कुणी शरण आला असेल तर त्याच्याकडे तुच्छतेनं पाहतात. लक्ष्मीचा भरवसा धरी पैशाच्या तोऱ्यात असतो. वैभव आलं की त्याची मान ताठ छाती पुढे काढून चालत असतो. पण लक्ष्मीचा भरोसा धरू नये. आज आहे उद्या नाही, केव्हा येईल आणि केव्हा जाईल काही सांगता येत नाही, चंचल आहे म्हटलेलं आहे. ईश्वराचा विसर पडलेला असतो. सत्ता आहे, संपत्ती आहे, मोठा कुणीतरी आहे ज्याच्या कृपेमुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याचाच विसर पडलेला असतो. आणि त्याला कळत नाही की जसं करावं तसं पावावं. तू जसं करून ठेवशील कर्म त्याचं फळ तुला भोगायला लागणार आहे, ह्याच्याबद्दल पूर्ण दुर्लक्ष असत. आणखीन एक असतं, परपीडेचे मानी सुख, दुसऱ्याला पीडा देण्यात सुख वाटतं आणि दुसऱ्याला आनंद झाला की याला दुःख होत. शेजारचा मुलगा चांगला पास झाला का की याच्या पोटात कळमळायला लागतो. शेजारच्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या मुलीचं लग्न ठरलं नाही, उलट तिचं ठरलं तर आनंद वाटायला पाहिजे. पण तसं होत नाहीये. जी गोष्ट स्वीकारू नये तिचा स्वीकार आहे. म्हणजे ज्या थोडक्यात ही जी सगळी लक्षणं आपण बारकाईनं वाचली तर लक्षात असा येतं आपल्याला की अज्ञानाच्या पोटी सगळी लक्षणं आहेत. त्याच्यासाठी अज्ञान दूर करणं हे महत्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया। गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे अतुल खांडेकर यांचा. निरूपण प्रणव गोखले.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: जुने राजे जे आहेत ना आर्यावर्ताचे विशेषत, हे बहुतेक राजे हे कर्तव्य दक्ष, कर्तव्य परायण, प्रजाहित दक्ष, प्रजेच्या साठी जास्तीत जास्त कष्ट करणारे असे आहेत. आणि त्यामुळे त्यांना लोक आनंदाने कर देत असत. का? तर या कर रूपी दिलेल्या गोष्टीचा उपयोग हा प्रजेच्या सुखासाठीच होणार आहे याची खात्री होती, त्यांना निश्चिती होती, विश्वास. आणि जो राजा कर्तव्यापासून ढळतो त्याला लगेच मंत्री किंवा ऋषी पदच्युत करत असत, किंवा त्याला आधी शिकवायचं, बाबा हे चांगलं नाही बरं का वागतोयस ते, तू सावध झाला तर बरी गोष्ट आहे, नाही तर त्याचा राज्यावरचा अधिकार काढून घेण्याचा हक्क सुद्धा ऋषींना होता. आणि मग योग्य जो कोणी असेल त्याला पुन्हा राज्यावर बसवायचा असा हक्क, असा अधिकार असं. तर हा कार्तवीर्य, राज्याचं नीट पालन कर. दत्तात्रयांचं ते ज्या ठिकाणी राहतात गुहेमध्ये तिथे त्यांचा आशीर्वाद घे, त्यांचा उपदेश घे, आणि मग चांगल्या तऱ्हेने राज्य कर. वाईट तऱ्हेचं किंवा राज्याचा जे वाईट आहे ते घेऊ नकोस. सत्ता हा एक प्रकारचा मध जळण्याची पण गोष्ट आहे. ज्याप्रमाणे संपत्ती जास्त झाली तर त्याचाही तसं सत्तेचाही मध चढतो. तर पण ही सत्ता काय किंवा संपत्ती काय, राजा आपल्याकडची संकल्पना अशी आहे, राजा हा राज्याचा स्वामी नाहीये, सेवक आहे, प्रजेचा सेवक आहे राजा. ही भावना असल्यामुळे मध येण्याचं कारण नाही, माग चढायचं कारण नाही. माझं हे सगळं म्हटल्यावरती माझं काय चाललंय यांची बरोबर,

योग्य मार्ग सांगतील. आणि म्हणून हे सगळे देव दत्तात्रयांपाशी गेले, त्यांचं स्तवन केलं, आराधना केली. जिथे जिथे दत्त जातील तिथे तिथे त्यांच्या मागोमाग हे देव सगळे फिरत होते. ते म्हणले, अरे काय येत आहे माझ्या मागोमाग? जंभासूर नावाचा जो असूर आहे त्यांनी सगळीकडे सृष्टीवरती प्रलय मांडलाय आणि आम्हाला पळवून लावलंय. तर तुमची जी विद्या आहे यश मिळवण्याची, जय मिळवण्याची, ती विद्या आम्हाला द्या. तेव्हा दत्तात्रय म्हणले की अरे बाबा, विद्या माझ्याकडे आहे बरोबर आहे, पण माझे शेजारी सदैव बायको आहे ना, बरोबर दूषित झालं त्यामुळे मी, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यावेळेला सगळे देव म्हणले, आम्हाला फसवता का तुम्ही? आता आमची परीक्षा घेताय, लक्ष्मी आहे तुमच्या बरोबर, ती कधी दूषित होणार नाही, तुम्हाला दूषित करणार नाही, तर तुम्ही आमच्यावरती कृपा करा. दत्तात्रय हसले, म्हणले बरोबर आहे तुमचं, आता काय करा, दैत्यांना बोलावून घ्या, युक्त्या प्रयुक्त्या कशा असतात बघा. दैत्याने त्यांचं पुन्हा मारामारी सुरू झाली आणि त्यांनी लक्ष्मीला सोडून दिली तिकडे. आता ही लक्ष्मी आपल्याजवळ आली म्हटल्यानंतर दैत्याने तिला पालखीमध्ये बसवली आणि चला आपल्या घरी येऊन जायचं म्हणून निघाली. तेव्हा दत्तात्रय देवांना सांगतात, आता लक्ष्मी ह्यांच्या डोक्यावर बसली आहे, म्हणजे ह्यांचं बळ संपलं, आता तुम्ही हल्ला करा, नक्की ते परत. काय युक्ती, लक्ष्मी डोक्यावर बसली, त्यांचं बल आणि सामर्थ्य संपलं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे ना. हा सांगितलं असेल मी यापूर्वी तुम्हाला की लक्ष्मीला कधीही एकटीला बोलवायची नसते. सगळे देव जे आहेत, हा आप जोडीने येतात, त्यावेळेला नवऱ्याच्या वाहनावरून डबल सीट येतात. शंकर आणि पार्वती एकत्र यायचे असतात, त्यावेळेला ते नंदीवरून येतात. आणि ज्यावेळेला पार्वती एकटी कामाला जाते बाहेर, त्यावेळेला ती तिचं स्वतःच वाहन, तिची स्वतंत्र मोपेड घेऊन जाते. शेरावाली माँ ऐकलं असाल ना तुम्ही, वाघ आणि सिंह ही तिची वाहन आहे, त्याच्यावरनं जाते ती. तसं लक्ष्मी नारायण ज्यावेळेला एकत्र येतात, त्यावेळेला गरुडावरनं येतात. येई येई गरुड ध्वजा, विटे सहित करीन पूजा. आणि लक्ष्मी ज्यावेळेला एकटी निघते, एकटीला आवाहन केलं जातं, तिच्या वाहनावरून म्हणजे घुबडावरून येते. घुबड हे तिचं वाहन आहे. आता घुबड वाहन आणलं की ते दारात उभं करायचं आणि दक्षिणेने आत यायचं. दारावर घुबड बसणं, कुलनाशाला, वंशनाशाला, विनाशाला सुरुवात असते. त्यामुळे लक्ष्मी डोक्यावर बसली यांच्या, आता त्यांचं काही खरं नाही, आता तुम्ही जिंकणार. म्हणून दत्तात्रयाने सांगितलं की ती त्यांच्या डोक्यावर लक्ष्मी बसली. थोडक्यात असं आहे की लक्ष्मीची हवा तातडीने डोक्यात जाते आणि माणसाचा सारा सार विचार सुद्धा संपुष्टात येतो. रॉकफेलर नावाचे जे मोठे रॉकफेलरची आता ही आहे मोठी शिष्यवृत्त्या वगैरे आहेत, बरेच मोठे दानी मनुष्य आहे. विवेकानंदांच्या काळामध्ये ते अतिशय अस्वस्थ होते, त्यांना खूप मनस्ताप होते, मनस्ताप झालेला होता आणि अतिशय दुःखी अंतःकरणाने ते विवेकानंदांना भेटायला आले, अमेरिकन मनुष्य. विवेकानंदाने त्यांना सांगितलं, कबीराचा दोहा सांगितला. ते म्हणले, कुठलीही गोष्ट जास्त झाली ना की त्याचा विनाशच होतो. धन बाडे घर में पाणी बाडे नाव, नावेमध्ये जर पाणी आलं आणि घरामध्ये धन जर जास्त वाढलं तर मग काय करायचं? दोनों हात उछालिए यही सजानो का, दोन्ही हातानी हा उपसा आणि बाहेर फेका. त्याचा अर्थ बरोबर कळला आणि रॉकफेलरने आपल्या स्वतःच्या प्रचंड धनाचा उपयोग अनेक संस्थांना देणग्या शिष्यवृत्त्या या ठिकाणी केला आणि विवेकानंदांच्यामुळे ध्यानयोगामध्ये त्याला मनाला शांती मिळाली.

0: दोनों हाथ उछाल यो, यही सयानू का। लक्ष्मी सुद्धा जर जास्त झाली घरामध्ये तर ती चांगल्यापेक्षा वाईट मार्गाने जायला बघते, आणि आपली मुलं वाईट मार्गाने जाऊ नये असं जर वाटत असेल तर त्यांना गरजेपेक्षा आणि योग्यतेपेक्षा जास्त पैसा देऊ नये त्यांच्या हातामध्ये। ज्या मार्गाने येतो पैसा त्याच मार्गाने जातो, वाईट मार्गाने मिळवला तर वाईटच मार्गाने जातो। नुसता नाही आपल्या मागे फरा फरा फरा आपल्याला ओढत नेतो आणि जातो। अनेक असे अनुभव माहिती आहे, संतांनी तर जागोजागी सांगितलेलंच आहे, पण वाईट मार्गाने जो जो मनुष्य पैसा गोळा करतो त्याच्या पुढच्या पिढीचा सत्यानाश होतो, अशा तऱ्हेची उदाहरणं जगामध्ये आहे। आणि म्हणून ते सांगतात धन जोडायचं नाही का, अवश्य जोडा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, चांगला व्यवहार, चांगला कष्ट, चांगलं काम करून भरपूर मिळा। त्याच्याबद्दल लोक आमच्या संतांना काय किंवा ऋषींना काय, धन गमावण्याबद्दल हे नाही आहे, वाईट मार्गाने नको, चांगल्या मार्गाने मिळवा, कितीही मिळवा चांगल्या मार्गाने मिळवा आणि चांगल्या कार्यासाठी खर्च करा। त्यामुळे लक्ष्मी दैत्यांच्या डोक्यावर चढली आणि मग नाना प्रकारे त्यांचं शक्ती कमी झाली, त्यांचं ध्यान बल कमी झालं, मग देवाने त्यांच्यावर हल्ला केला आणि देवांना विजय मिळाला असं दत्तात्रय सांगतात कार्तवीर्याला। आणि म्हणून मग कार्तवीर्याला सुद्धा मायेमध्ये, माया माया हा शब्द वापरलाय, अनेक ठिकाणी वापरलाय, गीतेमध्ये आहे मम माया दुरत्यया, माझी माया सहजासहजी पार करून जाणं कुणालाही शक्य होत नाही, ही सगळी देवाची मायाच आहे। आपल्याला नवविधा भक्तीचा प्रकार माहिती की नाही, त्यात पाद सेवन भक्ती आहे बघा, देवाच्या पायाशी जा, पाय धरा, असं कधी कोणी म्हणत नाही देवाचं डोकं धरा, देवाचं पोट धरा, पाय धरा, पायच का, बाकीचं का नाही धरायचं, देवाचे पायच का धरायचे। आम्हाला फार म्हणजे वडिलांचे आम्ही अनेक वेळा याच्यावरती वाद घातलेले आहेत बरं का, वांदणं केलेली आहेत, वाटेल त्या शंका विचारायच्या त्यांना, मध्ये हसायचे म्हणायचे काय काहीतरी बोलता तुम्ही लोक, म्हणजे पायच का धरायचे। त्यामुळे हा देव जो आहे ना हा मोठा जादूगार आहे, त्याच्याकडे भलं मोठं जाळ आहे, माया जाळ। तर त्याला एक गोष्ट सांगतात, कदाचित सांगितली असेल मी आपली, मला आठवत नाही, सरोवरामध्ये कोळी, कोळी म्हणजे जाळं टाकून मासे धरणारा कोळी, तो आला आणि सरोवरामधले जे मासे होते बरेचसे त्यांच्यापैकी जो एक अनुभवी श्रेष्ठ मासा, ज्येष्ठ मासा होता वयाने, तो सांगायला लागला अरे तो कोळी येतोय, तो जाळं टाकेल, आपल्याला धरायचा प्रयत्न करेल, एकच काम करा की तुम्ही तो जिथं उभा राहील ना त्याच्या पायाजवळ गर्दी करा सगळ्यांनी। सगळे बाकीचे म्हणले काय येडायच काय, त्याच्याजवळ काय जात, तुझं पायाजवळ गेलं तर पकडू नाही का देणार पट्टीशीने, ऐका अरे करा माझं, सल्लागार समिती नको आहे मला, विशेषतः तरुण मंडळींना कोणी सल्ला दिलेला चालत नाही, आवडत नाही, अनुभवाचे बोल असतात पण तरी आवडत नाही। आणि हे लोक बाकीचे सगळे मासे लांब लांब लांब पाळायला लागले, पण या ज्येष्ठ श्रेष्ठ म्हाताऱ्याचा ऐकणारा काही जण एक छोटा गट होता, त्याचं ऐकून ज्या ठिकाणी कोळी येऊन उभा राहिला त्याच्याजवळ पायाजवळ आले, कोळ्यांनी काय केलं, खांद्यावर जाळं आणलेलं होतं, उभा राहिला पाण्यात आणि असं भिर्र करून जाळं फेकलं, त्याबरोबर जे सगळे पळून जाणारे मासे होते ते बरोबर अलगद त्या जाळ्यात सापडले आणि मला आले उड्या मारायला टनटन टनटन टनटन, पायाजवळून जे वाचले तो म्हणतो अरे वेड्यानो त्या कोळ्याला स्वतःच्या पायात जाळं टाकता येईल का, तो लांबच टाकणार ना, तसा देवाला मायेचं जाळं त्याच्या पायात टाकता येत नाही, जितकं तुम्ही लांब जाल तितके जाळ्यात अडकता। आणि म्हणून देवाच्या पायाशी जायचं त्याच्या पायाजवळ त्याला जाळं टाकता येत नाही, आपण वाचतो त्यातनं, म्हणून माया जाळ मायाला जे सगळं आहे ते संबंध बाहेर आहे, ईश्वरामध्ये आहे, देवाच्या चरणाशी त्याला स्वतःला टाकतात. तर तिथं उभा आहे तो, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, पंढरीच्या पांडुरंगा राहतोसी काय, त्याच्या पायाजवळ जा, म्हणजे त्याच्या माया जाळातून वाचण्याचा आपल्याला काहीतरी चान्स आहे, काहीतरी संधी आहे. म्हणून त्याचे चरण धरा, पाय धरा, त्यांना नमस्कार करा, नम्र व्हा. हा कार्तवीर्य अर्जुन शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वोच्च शस्त्रधारी भगवद्गीतेमध्ये आहे. अनेक विभूती सांगितल्या आहेत कृष्णाने, त्याच्यामध्ये शस्त्रधाऱ्यांमध्ये अर्जुन मी आहे म्हणून सांगतो. तो अर्जुन म्हणजे हा धर्मभीम अर्जुनामधला अर्जुन नव्हे, हा कार्तवीर्य अर्जुन जो आहे, कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्य अर्जुन, हा सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वोच्च सर्वोत्तम म्हणून गणला जातो. त्याचंही नाव अर्जुन आहे. मोठी तपश्चर्या केली, एक दत्तात्रयांचं पूजन केलं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने त्याने आपलं राज्य सांभाळलं असा उल्लेख आहे. पण हा शत्रुजिताचा मुलगा ऋतुध्वज अतिशय उपकारी आहे, शीलवान आहे, शस्त्र शास्त्रविद्येमध्ये परिपूर्ण आहे. आणि त्या कुमारावस्थेमध्ये गालव ऋषी दैत्याचा दैत्य गालव ऋषींना त्रास देतो आहे आणि विध्वंस करतो आहे आश्रमाचा, आणि म्हणून त्यांच्या आश्रमाचं रक्षण करण्यासाठी एका उत्तम आश्रयावर बसून हा ऋतुध्वज निघालाय. आश्रमाचं आणि यज्ञाचं रक्षण करायचं काम अनेक राजांनी केलंय, माहिती असेल आपल्याला. राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात आणि तो विध्वंस रोखण्यासाठी राजानं यायचं किंवा राजपुत्राला मागायचं. आपल्याला घटना माहिती आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। रामेश्वरजवळ कोटीकूप नावाचं एक तीर्थक्षेत्र जे होतं, त्या ठिकाणी रामेश्वराच्या दर्शनाला येणारी मंडळी स्नानासाठी आवर्जून जात, कारण ते पवित्र तीर्थक्षेत्र होतं। ह्या तीर्थक्षेत्रावर जे पुजारी होते ते भरपूर द्रव्य घेतल्याशिवाय कुणालाही स्नान करून देत नव्हते, त्यामुळे गरीब यात्रेकरू ह्या पवित्र स्नानापासून वंचित राहत। स्वामी समर्थांना हे अंतर्ज्ञानाने लक्षात आल्यावर स्वामी स्वतः कोटीकूप तीर्थक्षेत्रावर गेले। आंघोळीसाठी पाण्यात उतरणार इतक्यात पुजारी धावत आले आणि त्यांनी द्रव्य मागितलं, तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, आम्ही तर सर्वत्र संचार करणारे संन्यासी, आमच्याकडून कुठून द्रव्य असणार, मात्र मला इथे स्नान करायचं आहे। तेव्हा हे पुजारी त्यांचं काही ऐकेनात। पुजारी म्हणाले की आम्हाला जे दक्षिणा देतात त्यांनाच आम्ही स्नानाची परवानगी देतो, कोरडं तत्वज्ञान या स्थानावर उपयोगी पडणार नाही। स्वामी समर्थ त्या पुजाऱ्यांना एवढंच म्हणाले, त्या तीर्थक्षेत्रावर द्रव्य लागणार असेल तर मी येथे स्नान करणार नाही, या स्थानावर कुणी स्नान करणार नाही, कारण इथलं पावित्र्य संपलं आहे। एवढं म्हणून स्वामी तिथून निघून गेले। पुजाऱ्यांचे हे लक्षात आलं नाही की आपण दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचा अपमान केला आहे। स्वामींनी तीर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आणि त्या क्षणी तिथे दुर्गंधी सुटली, पाण्यात फार मोठ्या प्रमाणात किडे झाले। कुणीही यात्रेकरू कोटीकूप तीर्थक्षेत्राकडे फिरकेना आणि पुजाऱ्यांना मिळणारं द्रव्य त्या क्षणी बंद झालं। पुजाऱ्यांच्या उशिरा लक्षात आलं की आपण स्वामींचा अपमान केला आहे। त्यांनी खरं तर पाण्यातली दुर्गंधी संपावी आणि किडे नष्ट व्हावेत म्हणून खूप प्रयत्न केले। ते म्हणू लागले, श्रमुनी थकले निरुपाय, म्हणती कोपले ते यतिवर्य, या गोष्टीचं करावे तरी काय, तळमळवनी हाय करीती। स्वामींची क्षमा मागावी म्हणून त्यांनी स्वामींचा खूप शोध घेतला, परंतु स्वामींची भेट झालीच नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पैशाची हाव माणसाचं आयुष्य अक्षरशः नासवून टाकते। विशेषतः देवस्थानावर जर पैशाचा बाजार मांडला गेला तर कधीतरी त्याचा सोक्षमोक्ष लागतोच। स्वामींना ह्या वृत्ती जिथे जिथे आढळल्या त्या त्यांनी नष्ट केल्या। स्वामींपाशी जे सामर्थ्य होतं त्याचा वापर करून स्वामींनी तीर्थक्षेत्रावरची ही दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली। कोटीकूप तीर्थक्षेत्रावर पुजाऱ्यांनी भक्तांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा ही दुष्टवृत्ती नष्ट होण्यासाठी स्वामी समर्थांनी प्रथम ह्या तीर्थातल्या पाण्याला दुर्गंधी आणली, त्यामुळे यात्रेकरूच तिकडे फिरकेनासे झाले। पुजाऱ्यांचं उत्पन्न बंद झालं तेव्हा त्यांचे डोळे उघडले। स्वामी सामर्थ्याची चुणूक त्यांनी स्वतः अनुभवली म्हणून त्यांनी स्वामींचा शोध घ्यायला सुरुवात केली।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.